संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मैं हूँ मधिशन आचल और आप सुन रहे हैं रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 एफएम, आवाज तुमचा. आणि मंडळी, सकाळचे 7:42 झालेत. मस्त अशी सकाळ आहे, छान छान गाणी आपण एन्जॉय करतो आहोत, त्यासोबतच आपण खूप साऱ्या गप्पा देखील मारणार आहोत. त्यासाठी तुम्ही तयार आहात ना? पण त्याचबरोबर गप्पा मारणार आहोत, गाणी आहेत, पण सोबत असायला हवी पॉझिटिव्हिटी, आपला बॉन्डिंग आणि खूप सारी मजा मस्ती. तेव्हाच मजा येणार आहे, तेव्हाच छान वाटणार आहे. तर मंडळी, आज आहे 27 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे सोमवार. आठवड्याची सुरुवातच झालेली आहे आणि आठवड्याची सुरुवात ही चांगली पॉझिटिव्हच व्हायला हवी. का? कारण की जेव्हा आपण स्वतः पॉझिटिव्ह सुरुवात करतो ना, पूर्ण दिवस पॉझिटिव्ह जातो, पूर्ण आठवडा पॉझिटिव्ह जातो. पण आपण तसं न करता काय करतो की अरे काल रविवार होता, काल आपण घरी होतो, मग त्याचा आपण आळस घेऊन पुढे जात असतो आणि सोमवारी कंटाळा आलेला असतो कोणत्याही कामाचा. पण ना, कंटाळा करू नका. आणि हे आपल्यावर डिपेंड असतं बरं का की कंटाळा करायचा की नाही. कारण आपण जसं ठरवतो, आपण जसं विचार करतो ना, तशी आपली बॉडी रिॲक्ट करत असते. त्यामुळे कंटाळा करू नका, छान उत्साहानं आजची सुरुवात करा. सगळ्यात आधी तर तुम्हाला काय काय करायचंय हे लक्षात घ्या. काल जे झालंय, परवा जे झालं, ते सगळं विसरून जा. चला तर मग उठा, लवकर तयार व्हा, घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. पॉझिटिव्ह विचारासोबत एक छान एक कप चहा प्या आणि सुरुवात करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 7:46 झालत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आज आहे 27 जुलै 2026 ही तारीख, आणि आजचा वार आहे सोमवार. म्हणजे मी मगाशी जसं म्हणालं की पॉझिटिव्ह सुरुवात करायला पाहिजे, कारण आठवड्याची सुरुवात झालेली आहे. आणि तसंच मंडळी, आज आहे CRPF स्थापना दिवस. आणि तसंच आजच्याच दिवशी 1761 माधवराव बल्लाळ भट हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे झाले. 1890 रोजी डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांनी स्वतःवर गोळी झाडली. 2 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. 1921 टोरंटो विद्यापीठाचे सर फ्रेडरिक बॅटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांना शुद्ध स्वरूपात इन्सुलिन वेगळं करण्यात यश आलं. 1939 CRPF अस्तित्वात आलं. तर 1940 अ वाईल्ड हेअर या अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म्समध्ये बक्स बनी हे पात्र दिसलं. 1949 जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान डी हॅव्हिलँड कॉमेटचं पहिलं उड्डाण झालं. 1955 मित्रराष्ट्रांनी ऑस्ट्रेलियामधून आपलं सैन्य मागं घेतलं. 1976 जपानचे माजी पंतप्रधान काकुई तनाका यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तर 1999 पेट्रोलियम मंत्रालयानं लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 2001 सार्वजनिक ठिकाणी सरकारी इमारतींमध्ये सिगारेट तांबाखू गुटखा सेवनाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा निर्णय होता. आणि 2012 लंडनमध्ये 30व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि सकाळी सकाळी छान पॉझिटिव्ह आणि उत्साह असायला हवा असं मी म्हणते. तर त्याचसाठी तुमच्यासाठी प्ले करते हे छानसं गाणं. सैराट या चित्रपटातलं हे गाणं आहे.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सकाळचे 7:51 झालेत. मंडळी, सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह होण्यासाठी संतांची वाणी देखील खूप महत्वाची ठरते, बरं का? म्हणजे संतांनी त्या काळी सांगून ठेवलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी, ज्या आत्ता आपण अंगीकारणं, त्या पुढे नेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचसाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूया आजचा अभंग. बाळ बापा म्हणे काका, तरी तो का निपराध परीखा. बाळ बापा म्हणे काका, तरी तो का निपराध परीखा. जैसा तैसा भाव गोड, पूर्वी कोड विठ्ठल. साखरेसी म्हणता धोंडा, तरी का तोंडा न रुचे. तुका म्हणे आरुष बोल, नव्हे फोल आहाच. याचा अर्थ असा, लहान मूल जे आहे ना, त्या अज्ञानामुळं आपल्या वडिलांना काका म्हणतं. म्हणून काका वडिलांचं त्याच्यावरील प्रेम काय कमी होतं का? नाही. भक्तही असाच प्रेमानं नामस्मरण करतो. त्यानं वेड वाकडं जरी नाम घेतलं तरी ते भगवंताला आवडतं. खडी साखर दगड म्हणून जरी तोंडात घातली तरी गोडच लागणार, हो ना? त्याचप्रमाणे देव कोणत्याही भक्ताची इच्छापूर्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीपूर्वक वेड्या वाकड्या शब्दात केलेलं नामस्मरण कधीच वाया जात नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल तुमच्या सोबत आहे. आणि मंडई, आषाढी एकादशी झाली आहे. सगळे वारकरी पुन्हा आपल्या आपल्या घरी परतलेत आणि विठुरायांचं दर्शन घेऊन आता वर्षभर ते एकदम आनंदात राहणार आणि पुन्हा पुढच्या वर्षी विठुरायांकडे जाण्याची वाट बघणार. असं हे वारकऱ्यांचं जीवन असतं. वारकरी जे असतात ना ते किती आनंदी असतात ना, म्हणजे जाताना एवढं लांब चालत चालत जायचं तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो सांगतो की ते विठुरायांना भेटण्यासाठी किती उत्सुक आहेत. आणि आता ते परतलेले आहेत आणि बऱ्याचदा असंही म्हटलं जातं जेव्हा वारकरी किंवा वारी परतते, दिंडी परतते ना, तेव्हा पाऊस जोर धरतो असं म्हटलं जातं. आता बघूयात काय होतंय. पण आपल्या अहिल्यानगरमध्ये ना, म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस चांगलाच झाला आणि धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ झालेली आहे. ती किती तर भंडारदरा धरणात आता 90.60% आहे, निळवंडे धरणात 78.88%, मुळा धरणात 51.90%, आढळा धरणात 100%, मांड ओहोळ हे जे धरण आहे तिथे 14.64%, टाकळी भान इथे 31.89%, घोड इथं 99.18%, सिना नदीमध्ये सिना इथे 30.71%, खैरी इथे 17.80%, विसापूर इथे 92.82% आणि मुसळवाडी इथे 25.46%. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या इथे धरणातील पाणी वाढलेलं आहे आणि या पाणी साठ्यात जरी वाढ झालेली असली तरी पण आपण काळजी घेणं आणि पाणी जपून वापरणं खूप महत्वाचं आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सकाळचे 8 वाजलेत आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। आणि मंडळी, खरं म्हणजे सकाळी सकाळी जसं की मी मागाशी पण म्हणाले की पॉझिटिव्ह थॉटना, पॉझिटिव्ह विचारांना सुरुवात केली पाहिजे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बरं का, सकाळचा वारा जो आहे ना, म्हणजे तो खूप सुंदर असतो, खूप फ्रेश असतो। आणि हाच सकाळचा वारा जेव्हा चेहऱ्याला स्पर्श करतो तेव्हा तो फक्त थंडगार नसतं, तर तो आपल्याला आठवण करून देतो की आजही जगण्यासाठी एक संधी आहे आणि ती संधी फक्त तुमच्यासाठीच आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गोष्टी सांगत असतो, म्हणजे आपण सूर्याकडून पण एक घेत असतो, म्हणजे सूर्य नाही आला तर काय होऊ शकतं आपण आपल्याला माहिती आहे। म्हणजे कितीही काहीही झालं तरी सूर्य जो आहे ना, तो दुसऱ्या दिवशी सकाळी येतोच, वेळेत येतो आणि सगळ्यांना प्रकाशित करून टाकतो। तसंच झाडं पण असतात की त्यांना तोडलं तरी पण ते स्वतः वाढण्याचा प्रयत्न करतात, स्वतः वाढून आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात आणि ते देखील एकदम उत्साहात असतात। अशा प्रत्येक गोष्टी असतात जे ना सगळं विसरून पुढे जात असतात आणि त्यांची जर शेवटी जीत होत असते आणि ते जिंकत असतात, ते जग जिंकत असतात। त्यामुळे आपणही तेच करायचं। आणि जसं आपल्याला हा वारा सांगतोय, या सगळ्या नैसर्गिक वस्तू द्या आहेत, नैसर्गिक निसर्गातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या सांगत असतात की उठा, तुम्ही लढा, तुम्ही पुन्हा नव्यानं सुरुवात करा, तर आपण ते करायला हवं। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आर्षा कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये बर्थडे विश करण्याची. आणि आज आहे सुनील शिरसाठ यांचा हॅपी वाला बर्थडे. सुनीलजी, तुम्हाला रेडिओ नगर 90.4 FM कडून, स्नेहालय परिवाराकडून आणि तुमच्या मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे. तुम्ही नेहमी समाधानी राहा, हॅपी राहा, सुखी राहा आणि नेहमी मित्रांसोबत असंच भेटत राहा. जरी तुम्ही आता पुण्याला असाल तरीही मित्रांना भेटायला येत जा, असं आपल्या नगरचे जे आपले मित्र आहेत ना त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी हे देखील सांगितलंय, सुनील तू जेव्हापासून इथे नाहीयेस ना तेव्हापासून रोज संध्याकाळ तुझ्या आठवणीत जाते. आम्ही सगळे भेटतो पण तुझी कमतरता भासते. तू कधी येशील, लवकर ये आणि ये म्हणजे फक्त आम्हाला भेटण्यापुरतं नको येऊ, तर पुण्याचं तुझं सगळं काम आटपून ये म्हणजे रोज रोज आम्ही गप्पा मारू. चहा असतो सोबत, आम्ही सगळे असतो पण तूच नसतोस, ती कमी आम्हाला भासती आहे. आणि तू आलास की मग ती कमी भरून जाईल आणि आपला ग्रुप परफेक्ट वाला ग्रुप होईल आणि ही मैत्री सगळेच लक्षात ठेवतील, असं त्यांचं म्हणणं आहे. तर सुनीलजी, तुमचे मित्र तुमच्यावर खूप जास्त प्रेम करतात, तुम्हाला खूप आठवतात, तुमची खूप आठवण काढतात. तर नक्की तुम्ही लवकर नगरला या. आणि आज तर बर्थडे आहे, नक्कीच तुमच्यासाठी त्यांनी काहीतरी सरप्राईज दिलं असेल. ते मी काय आहे सांगणार नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्यासाठी त्यांनी एक गाणं देखील प्ले करायला सांगितलं, ते गाणं देखील मी प्ले करणार आहे. खूप एन्जॉय करा आजचा दिवस आणि मित्रांसाठी नगरला नक्की या. तर मंडळी, आज आहे सुनीलजी यांचा हॅपी वाला बर्थडे. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल तर नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. आता ऐकूयात सुनीलजी यांच्यासाठी त्यांच्या मित्रांनी डेडिकेट केलेलं हे छानसं गाणं.

0: नमस्कार, मी वैशाली कुलकर्णी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे. तुमच्यासोबत मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आता जाणून घेऊयात काल म्हणजे 26 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील पोलीस लाठीचार्ज प्रकरणी NHRC कडे तक्रार दाखल झाली आहे. पुण्यातील मानवी हक्क कार्यकर्ते विकास शिंदे यांच्याकडून स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी इथेनॉलच्या वापरासाठी आग्रही आहेत. त्यातच आता इथेनॉलच्या मुद्द्यांवर दिल्लीतील टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक व्यावसायिकांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईत आयोजित तिरंगा रॅलीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांवर टीका केली आहे. तर नितीन गडकरी यांचा उल्लेख त्यांनी खड्डा मंत्री असा केला. अहिल्यानगर शहरातील धार्मिक परीक्षा बोर्ड परिसरात प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांच्या समर्पण चातुर्मास कार्यक्रमाला 26 तारखेपासून प्रारंभ झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासोबतच राज्यभरातील जैन बांधवांसोबत सगळेच उपस्थित होते. नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्यानं जलालपूर येथील विद्यार्थिनी अंकिता सुरेश सांगळे हिनं नैराश्यातून आत्महत्या करीत आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजेच 26 जुलै 2026 रोजी घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, खरं म्हणजे आता महिला सुरक्षा ही खूप महत्वाची आहे बरं का, आणि त्यासाठी काम करणं देखील तितकंच महत्वाचं आहे। आणि महिला सुरक्षा सक्षमीकरण आणि समानतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा राबवण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे। महिलांच्या प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं संवेदनशील राहायला हवं, तसंच उत्तरदायी भूमिका बजवावी असं आवाहनही त्यांनी केलंय। तर मंडळी, अशा प्रकारे महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रशासन व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय अत्यावश्यक आहे। आणि महिलांशी संबंधित कायदे असतील, कानून असेल आणि कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये देखील जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नमूद केलंय। तर म्हणजे अशा प्रकारे आता महिला सुरक्षेसाठी कृती आराखडा आखण्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात 10 कलमी अंमलबजावणी होणार आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये. मी आर्जा कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात IB माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि IIT चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा अब टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
1: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथं 27 करगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात करगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं तर राजा मुथुपंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी 1 रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 9 वाजलेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक यशोगाथा जीवनकथा आपण ऐकणार आहोत. आणि खूप सुंदर सुंदर मोटिवेशनल यशोगाथा यामध्ये आहे. आजची यशोगाथा आहे कॅन्टीन बॉय ते जॉईंट सेक्रेटरी हा प्रवासाची. माझं गावातील प्राथमिक शिक्षण संपल्यावर मला घर आणि गाव जरी सुमारे 45 वर्षांपूर्वी सोडावं लागलं तरी माझं आणि माझ्या परिवाराचे ऋणानुबंध गावाशी कायम जोडलेले आहेत असं सांगत होते मंत्रालयातून जॉईंट सेक्रेटरी या पदावरून निवृत्त झालेले राजाराम जाधव. यवतमाळ जिल्ह्यातील लाखखिंड हे श्री राजाराम जाधव यांचं गाव. त्यांचं 7वीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पुढे 10वीपर्यंत शिक्षण मोख येथील वसंत नाईक विद्यालयात झालं. 12वीची परीक्षा ते आर्णी येथील श्री महंत दत्तराम भारती विद्यालयातून उत्तीर्ण झाले. पुढील पदवी शिक्षणासाठी त्यांनी पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयात प्रवेश घेतला. हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे दीर्घकाळ यशस्वी मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीतून साकारलेल्या या शिक्षण संस्थेतून शैक्षणिक राजकीय सामाजिक प्रशासकीय क्षेत्रात अनेक नामवंत विद्यार्थी घडलेत. त्यामुळे ही शिक्षण संस्था नावारूपाला आली अशा या संस्थेत त्यांनी सातत्यानं 3ही वर्ष महाविद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असो वा राष्ट्रीय सेवा योजनेत राज्यात अनेक ठिकाणी झालेले विद्यापीठ आंतरराष्ट्रीय आंतरविद्यापीठीय स्तरावरील शिबिर असेल तिथं केवळ सहभागच नाही तर स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळेच त्यांना नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा 1980-81 मध्ये बेस्ट कॅडेट पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्यांची निवड राष्ट्रीय एकात्मता समितीवर झाली होती. प्राध्यापक डॉक्टर गवा करंदीकर आणि प्राणची अपा मार्जने यांच्यासारखे गुणग्राहक प्राध्यापकांमुळेच त्यांना राज्य राष्ट्रीय स्तरावरील अनेक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. याचे ऋण राजारामजी आजही व्यक्त करतात. NSS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवण्यासाठी सरांचा पुढाकार असायचा. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरातच कमवा आणि शिका ही योजना राबविणारे किमयागार म्हणजेच करंदीकर सर. या योजनेअंतर्गत वृक्षारोपणासाठी कलम तयार करणं, त्या कलमांना पाणी देणं, विशिष्ट कालावधीनंतर पावसाळ्यात या कलमांची परिसरात लागवड करणं, कॉलेजच्या शेतीमध्ये ऊसाचा मळा, पपई, फुलशेती करण्यात येत असे. या सर्व कामासाठी होत करू आणि गरजू विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळायची. त्या माध्यमातून त्यांच्या खर्चासाठी 2 पैसे मिळायचे. अशा गरजू आणि आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांप्रती स्वयंदीप भव हो ची भावना मनात निर्माण करणारे आणि त्यांच्याही मनात सजगपणे अशी भावना ठेवणारे करंदीकर सर आजही त्यांना वंदनीय आहेत. कृष्ण सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा हे गीताईमधील किंवा संत तुकाराम महाराज मंदिर वा मोतीनगरमधील दत्त मंदिरातील आरती वा अनेक श्लोकांचं अभंगाचं सामुदायिक पठण करतानाचे आवाज सुमारे 40-42 वर्ष होऊनही त्यांच्या कानात गुंजत असतात. अशा थोर विचारांच्या करंदीकर सरांसारखे प्राध्यापक कोणत्याही महाविद्यालयाच्या विद्यापीठाच्या परिसरात दिसतात काय याचा शोध उच्च शिक्षण विभागातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते घेत असत. परंतु आजच्या व्यवहारिक जगात संकुचित वृत्ती ठेवून काम करणाऱ्या मंडळींकडून समाजहित विद्यार्थी हिताचा विचार करणारी बोटावर मोजण्या इतकी तरी प्राध्यापक मंडळी आपल्या सभोवताली दिसतात का याचा शोध घ्यावा लागेल असं त्यांना वाटतं. त्यामुळे हयात भर विद्यार्थ्यांप्रती सर्वकष आणि हितवर्धक विचार असणाऱ्या करंदीकर सरांपुढे ते आजही नतमस्तक होतात. राजाराम जाधव यांचं महाविद्यालयीन शिक्षण सहजासहजी झालं नाही, त्या काळात पडेल ती कामं त्यांनी केली. पुसदच्या एसटी हॉटेलमध्ये कपबशा विसळण्यापासून ते अधिकाऱ्यांच्या घरची अनेक कामं असो वा नॅडेप काकांच्या घरी अगरबत्तीचं वेगवेगळ्या वजनाचं आणि आकाराचं पुडके बांधण्याचं काम असो वा विद्यार्थ्यांची घरगुती शिकवण्याघेण्याची कामं असो, अशा मेहनत करूनच एक एक पायऱ्या चढत ते पुढे सरकत गेले. कारण आई वडिलांची सामान्य आर्थिक परिस्थिती नाही म्हणायला, घराची 10-12 एकर कोरडवाहू जमीन होती. कसबस एकच पीक यायचं, त्यातही बऱ्याचदा दुष्काळ असे. निसर्गाचं दुष्टचक्र चालू असायचं. त्यात 4 भाऊ, 2 बहिणी आणि 1 फकीरा मामा यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळता सांभाळता वडिलांचं संपूर्ण वर्षभराचं आर्थिक गणित पार कोलमडून जायचं. सर्वांचं लग्न, कार्य, सुख दुःख अशा सर्व संकटांचा मुकाबला करत करत उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा संघर्ष सुरू होता. असंच चढउताराचे दिवसामागून दिवस गेले. त्यांचे पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्या आणि ते MA करण्यासाठी नागपूरला गेले. जाधव MA करीत असतानाच ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहाय्यक संवर्गाची परीक्षा पास झाले. मंत्रालयातील ग्रामविकास विभागात त्यांची नेमणूक झाली. काही दिवसानंतर त्यांचं लग्न झालं आणि मुंबईच्या धावपळीत ते पक्के मुंबईकर बनून गेले. यथावकाश विभागाअंतर्गत परीक्षा पास होऊन ते सामान्य प्रशासन विभागात वर्ग 2 अधिकारी झाले. जीवनात थोडीफार स्थिरता आली. जाधव पदोन्नती मिळून विमान संचालनालयात वर्ग 1 अधिकारी झाले. घरासमोर लाल दिव्याची गाडी आली. घरी सरकारी नोकर चाकर आले. गाडीवर पोलीस, ड्रायव्हर या सर्व त्यांच्या स्वप्नांच्या पलीकडील गोष्टी घडत होत्या. त्यांच्या रोजच VIP सोबत भेटीगाठी असायच्या. एकूणच जीवनात क्रांतीच घडून आली. मात्र विमान खात्यातील ही सर्व जबाबदारीची कामं करताना आपले पाय नेहमीच जमिनीवर राहतील अशी दक्षता त्यांनी घेतली होती. याचं मूळ आई वडिलांच्या शिकवणीबरोबरच त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या गुरुजींच्या सरांच्या सान्निध्यातून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळेच त्यांच्या जीवनात नंदनवन फुललेलं आहे असं ते म्हणतात. जाधव सुमारे 33 शासकीय सेवा करून मंत्रालयातून जॉईंट सेक्रेटरी या ज्येष्ठतम पदावरून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. जाधव यांचा हा जीवन प्रवास म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील लहानसं लाखखिंड हे गाव ते पुसद व्हाया नागपूर ते मुंबई असा थक्क करणारा, अचंबित करणारा आहे. गावातील प्राथमिक शिक्षण संपल्यावर जरी सुमारे 45 त्यांना गाव आणि घर सोडावं लागलं तरी त्यांनी आणि त्यांच्या परिवारानं गावाशी कायमचा नातं ठेवलं आहे. करीन वडिलोपार्जित शेतीबरोबरच त्यांचे मोठे भाऊ, बहीण, नातेवाईक आणि मित्र परिवार गावामध्ये आहे. शासकीय सेवा काळात ते वर्षातून किमान 2 तरी गावाकडे जात आणि आता तर सेवानिवृत्त झाल्यानंतर किमान महिन्यात 2 त्यांचं गावी जाणं येणं सुरू असतं. त्यावेळी गावातील जुन्या मित्र मंडळीच्या सोबत भेटीगाठी होतात. शिवाय काही तरुण मित्रांसोबत गावातील प्राथमिक शिक्षण असेल वा आरोग्यविषयक गोष्टीबाबत विचार करण्याची बैठका घेऊन चर्चा करून पांदन रस्ते, पाण्याचे प्रश्न, नियमित विद्युत पुरवठा किंवा अनेक छोटमोठे प्रश्न ग्रामसेवक आणि पटवाऱ्यांच्या माध्यमातून मार्गी लावत असतात. लग्न कार्य, अन्य समारंभात, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असल्यामुळे एक वेगळा आनंद त्यांना मिळतो. या सर्व कारणांमुळे गावकऱ्यांशी त्यांचं सलोख्याचे संबंध आहेत. राजाराम जाधव यांनी आपल्या शासकीय सेवा बजावत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यावरही आपल्या समाजाचं ऋण आणि दायित्व ओळखून सामाजिक विचारांचं साहित्य जसं की वादळवारा काव्यसंग्रह, वाळवंटातील संधीप्रकाश ग्रामीण लघुकथा संग्रह, वडिलांचं जीवनचरित्र अंधार यात्रेचं स्वप्न, शासकीय सेवा काळातील आठवणी आणि अनुभव यांचा लेखाजोखा, अजिंक्य वीर हुंदके सामाजिक वेदनेचे हे लेखसंग्रह, चंद्रकला चारित्रात्मिक कादंबरी अशी 6 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. अजिंक्य वीर या पुस्तकाला कोकण मराठी परिषदेचा चरित्र लिखाणासाठीचा 2021-22 या वर्षीचा डॉक्टर धनंजय कीर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. तसंच साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून समाजभूषण साहित्यिक आणि लेखक पुरस्कार देऊन नेपाळ इथं गौरवण्यात आलंय. उपरोक्त पुस्तकां म्हणजे मी सांगितलेल्या पुस्तकांपैकी अंधार यात्रेची स्वप्न, अजिंक्यवीर, हुंदके सामाजिक वेदनेचे लेखसंग्रह, चंद्रकला चारित्रात्मक कादंबरी ही चार पुस्तकं आपल्या न्यूज स्टोरी टुडेनं प्रकाशित केली आहेत. तसंच श्री जाधव हे न्यूज स्टोरी टुडे पोर्टलसाठी नियमितपणे विविध विषयांवर लेखन करीत असतात. जाधव यांची तीनही मुलं उच्च शिक्षित असून ते आणि सुना ही उच्च पदांवर कार्यरत आहेत. घरात दोन नातवंड आली असून अशा संयुक्त कुटुंब पद्धतीनं ते सुखी जीवन जगत व्यतीत करत आहेत. आई वडिलांच्या पुण्याईचं हे फळ असून जीवनातील खरी कमाई आहे असं त्यांना वाटतं. जीवनात काही गमावलं असेल तर ते कोणी माझं नव्हतं तेच दूर गेलं असतील तर अन्यथा गमावण्यासारखं काहीच नव्हतं आणि नाही असं त्यांना वाटतं. आज त्यांच्या सभोवताली जीवाभावाच्या मित्रमंडळींचा जो गराडा आहे त्याचमुळं त्यांचं जीवन समृद्ध आणि परिपूर्ण झालं आहे असं त्यांना मनापासून वाटतं. मंडळी, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक यशोगाथा आपण ऐकली. कॅन्टीन बॉय द जॉईंट सेक्रेटरी ही आजची यशोगाथा होती. राजाराम जाधव यांची ही यशोगाथा अतिशय सुंदर ही लिहिलेली आहे देवेंद्र भुजबळ यांनी. मंडळी, ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

0: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा।
1: मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या अहिल्यानगर शहरात ना 3,000 जास्त बेकायदा पत्रशेड असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय। आणि परवानगी न घेता रातोरात हे पत्राचं शेड उभारण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडतोय। महापालिकेनं सुमारे 1,500 शेड धारकांना कारवाईच्या नोटिसा बजावल्यात, मात्र प्रत्यक्ष कारवाईचा मुहूर्त अजूनही सापडलेला नाहीये। हो मंडई, आपल्या महापालिकेनं शहरातील बेकायदा पत्रशेड धारकांना नोटिसा बजावला होता आणि त्या नोटिसांवर सुनावणी ही झाली, मात्र राजकीय दबावामुळे पुढील कारवाई झाली नाहीये। काही नगरसेवकांकडूनच या कारवाईला विरोध झाल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे ते म्हणतात ना की समाजाचे रक्षकच जर भक्षक झाले तर होणार काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते।
3: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता।
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी।
3: 77727 505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत।
3: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही।
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

सकाळचे 9:43 झालेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई सध्या ना अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच मुसळधार पाऊस चालू आहे आणि यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय. अतिवृष्टीमुळे शनिवारी आणखी 33 घरांची पडझड झाल्यानं नुकसानग्रस्त घरांची संख्या 83 वर पोहोचली आहे. तर पावसाच्या तडाख्यात सुमारे 50 शेळ्या आणि 10 जनावरं दगावल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. तर मंडई भात शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक ठिकाणी बांध फुटल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. आणि तसंच या तालुक्यातील विविध भागांतील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, नायब तहसीलदार किसन लेहरे यांसारखे अनेक मान्यवर गावामध्ये फिरत आहे, त्याची म्हणजे नुकसानीचे पंचनामे करत आहे. तर म्हणजे अशा प्रकारे 83 घरांची पडझड अकोल्यात झाली आहे तर 10 जनावरं दगावलेत. हे अतिमुसळधार पावसामुळे झालेलं आहे, त्यामुळे पाऊस येतोय तर काळजी घ्या तुमची, इतरांची आणि पशुपक्ष्यांची देखील. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाले. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आपल्या अहिल्यानगर महापालिकेमध्ये ना पुन्हा कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. बरं का, शहरात 25,000 जास्त मोकाट कुत्रे असून महिन्याला अवघ्या 300 ते 350 कुत्र्यांचं निर्भिजीकरण होतं. आणि महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता केवळ प्रशासनावर आरोप करून प्रश्न सुटणार नसून सगळ्यांनीच याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. दीर्घकालीन उपाय योजना देखील करणं महत्वाचं आहे असं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आणि आपल्या महापालिकेमध्ये देखील नुकताच झालेल्या महापालिकेत जे झालं त्यामध्ये देखील कुत्र्यांबद्दल बोलण्यात आलं आणि या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असं देखील म्हणण्यात आलंय. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे आणि नागरिकांकडून कुत्र्याच्या टोळ्यांचा त्रास, पाठलाग आणि हल्ल्यांबाबत सातत्यानं तक्रारी केल्या जातात. त्यानंतर महापालिका प्रशासनावर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जातोय. तर मंडई, याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई भारतीय रेल्वेना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देशभरात रेल्वे स्थानक आणि प्रवासी डब्यांमध्ये CCTV यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केलाय. आणि सध्या देशातील 3215 रेल्वे स्थानक आणि 13409 प्रवासी डबे CCTVच्या निगराणीखाली आहेत. प्रवासी डब्यांमध्ये CCTV बसवण्याच्या बाबतीत पश्चिम रेल्वे देशात प्रथम क्रमांकावर आहे आणि पश्चिम रेल्वेच्या 1735 प्रवासी डब्यांमध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आली असून त्यानंतर उत्तर रेल्वे आणि दक्षिण रेल्वे यांचा क्रमांक लागतोय. मध्य रेल्वेतील 1384 डब्यांमध्येही CCTV कार्यान्वित करण्यात आलेत. आणि स्थानिकांवरील CCTVच्या बाबतीत पश्चिम रेल्वेतील 391 स्थानक निगराणीखाली आली असून उत्तर रेल्वेनंतर हा दुसरा सर्वाधिक आकडा आहे. तर मंडई, अशा प्रकारे आपल्या देशात 3215 रेल्वे स्थानक आहेत आणि 13409 डब्यांत CCTV लावलेले आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी
1: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आहेत सोसायटी कार्यालयासोबतच विविध बँकांमध्ये लागल्यात आणि त्यात 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या 16,360 पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या खात्यात तब्बल 162,88,62,105 रुपये जमा होणार आहेत आणि विविध राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्यांच्या 1,388 खातेदार शेतकऱ्यांचा यादीत समावेश आहे. मात्र 9,740 शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. पात्र शेतकऱ्यांनी तातडीनं अॅग्रिक्स टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण जे आहे ते प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर यांनी केलंय. तर म्हणजे अशा प्रकारे नेवाशातील 16,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे आणि तब्बल 162,88,00,000 लाभ त्यांना झालाय. 9,000 शेतकरी प्रतीक्षेत आहेत अजूनही. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र निवासी संकुल सौर ऊर्जा प्रकल्प उद्योग भवन भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस नीरा लागवड शेती डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111-2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

बात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे कुकडी प्रकल्पात ना सगळ्यात जास्त पाणी साठवण क्षमता असलेलं घोड नदीवरील टिंबे धरण जे आहे ते रविवारी म्हणजे कालच 26 तारखेला सकाळी ओव्हरफ्लो झाले. धरणातून नदी पात्रात 4800 क्युसेकनं पाणी सोडलंय आणि कुकडी प्रकल्पात आता 21,444 MCFT म्हणजे 69% पाणी साठा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11% ज्यादा पाणी झालंय. तर म्हणजे आता कुकडी प्रकल्पातील टिंबे धरण जे आहे ते देखील ओव्हरफ्लो झालेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवानी.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपल्या भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिनं ना पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीनं देशाची मान उंचावली आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2026 महिलांच्या 48 किलो वजनी गटात शानदार प्रदर्शन केलं. तिनं देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. या विजयासोबतच मीराबाई राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकत गोल्डन हॅट्रिक केली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे मीराबाई चानूनं इतिहास घडवलाय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, काल आपण कारगिल दिवस साजरा केला बरं का, आणि कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या अद्वैतीय शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाचं स्मरण करत शहरातील हुतात्मा स्मारक इथं काल म्हणजे 26 तारखेला कारगिल विजय दिवस अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय. आणि देशभक्तीपर गीतांनी भारावलेल्या वातावरणात भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगर यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. खरंच हे जवान आहेत, त्यांच्यामुळे आपण एवढे सुरक्षित आहोत, आपण सण उत्सव साजरे करतो आहोत, आपण मनसोक्त जगतो आहोत, ते त्यांच्यामुळे. खरंच त्यांच्या या कार्याला सल्यूट आहे. म्हणजे आज खूप साऱ्या गप्पा आपण मारलेल्या आहेत. आता 11 वाजत आलेत, म्हणजेच आपला निरोप घेण्याची वेळ आली आहे. खरं म्हणजे खूप काही बोलायचंय, अजून तुमच्याशी गप्पा मारण्याची इच्छा आहे, पण वेळोअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपल्या सुरक्षेच्या बाबतीत सजग असणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या अधिकारांची माहिती असणं फार गरजेचं आहे। आज अशीच एक अत्यंत महत्वाची आणि आपल्या सुरक्षेशी जोडलेली माहिती मी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे। तर मंडळी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत एक खूप महत्वाचं आवाहन केलंय। त्या म्हणाल्या की महिलांच्या बाबतीत होणारे गंभीर गुन्हे हे बऱ्याचदा पाठलाग करणं किंवा डिजिटल सायबर पाठलाग करण्यापासून होत असतात। अशा वेळी महिलांनी घाबरून शांत न राहता न बसता 0 FIR नोंदवला पाहिजे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल की 0 FIR म्हणजे काय। तर सखींनो, घटना कुठेही घडो आणि तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जरी असला तरी सुद्धा तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट तुमच्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल की 0 FIR म्हणजे काय। तर सखींनो, घटना कुठेही घडो आणि तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जरी असला तरी सुद्धा तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट पोलीस ठाण्यातच जाण्याची अजिबात गरज नसते। तुम्ही कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता। त्या पोलीस ठाण्याला ती तक्रार स्वीकारावीच लागते, यालाच 0 FIR असं म्हणतात। याच सोबत सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळनंतर महिलांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यावरती कायदेशीर मर्यादा आहे। तसंच महिलांचा जबाब हा महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोरच नोंदवला गेला पाहिजे असा नियम आहे। सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा कायद्यामध्ये कडक तरतुदी आहेत। राष्ट्रीय महिला आयोग कायम आपल्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो। म्हणूनच कोणत्याही सायबर छळ किंवा पाठलाग करण्याचा प्रकार घडल्यास तुम्ही घाबरू नका, गप्प बसू नका, आपल्या अधिकारांचा वापर करा आणि अन्यायाविरोधात नक्कीच आवाज उठवा। अशाच नवनवीन गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हॅलो, नमस्कार मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या अहिल्यानगरची एक मुलगी, तिची ही जिद्द आणि तिनं लावलेला एक असा शोध ज्याची दखल थेट अमेरिकेच्या नासा या आंतरराष्ट्रीय संस्थेनं घेतलीये. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी प्रवीण वाघचौरे हिनं स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक अत्यंत नाविन्यपूर्ण हायड्रोजन स्टोव्ह प्रकल्प साकारलाय. या उत्कृष्ट विज्ञान प्रकल्पासाठी तिची नासाच्या शैक्षणिक भेटीसाठी निवड झालीय. ग्रामीण भागात अजून सुद्धा सरपणाचा वापर केला जातो, ज्यामुळे धूर होऊन महिलांच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होत असतो. दुसरीकडे शहरांमध्ये LPG गॅसच्या किमती वाढत आहेत आणि यावरती उपाय म्हणून समृद्धीनं पारंपरिक LPG आणि सरपणाला उत्तम पर्याय म्हणून हरित हायड्रोजन आधारित सुरक्षित स्टोव्ह तयार केला. या स्टोव्हची सर्वात मोठी खास बाब म्हणजे यातून कार्बन डायऑक्साईड ऐवजी मुख्यत्वे पाण्याची वाफ तयार होते. म्हणजेच हा स्टोव्ह पूर्णपणे प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. एवढंच नाही तर वापरताना पूर्ण सुरक्षितता रहावी म्हणून यामध्ये गॅस गळती शोधक, ऑटो शट ऑफ आणि विशेष सुरक्षेच्या यंत्रणा सुद्धा बसवण्यात आल्यात. सखींनो, आपल्या नगरच्या मुलीनं लावलेला हा शोध आणि तिने मिळवलेलं हे यश खरंच खूप जास्त अभिमानास्पद आहे. जिद्द आणि योग्य विचार असेल तर आपल्या मातीतल्या मुली ते हे थेट नासापर्यंत भरारी घेऊ शकतात, हेच समृद्धीनं दाखवून दिलंय. समृद्धीचे मनापासून कौतुक आणि आपल्या संपूर्ण रेडिओ नगरतर्फे, स्नेहालय परिवारातर्फे तिला पुढील प्रवासासाठी खूप सारे

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घर सोडून PG मध्ये राहणाऱ्या मुलींचं आयुष्य वरून दिसतं जितकं सुंदर दिसतं ना, आतून तितकंच आव्हानात्मक असतं. घरच्या जेवणाची आठवण, रोज मिळणाऱ्या जेवणाचे वांदे, सुरक्षेची काळजी आणि रूममेट सोबत जुळवून घेताना होणारी कसरत, यातच त्यांची रोजची तारेवरची कसरत चाललेली असते. आणि त्यातही जर त्यांची तब्येत बिघडली तर जवळ आई बाबा नसताना स्वतःचा स्वतःच सांभाळ करावा लागतो. पण सखींनो, या सगळ्या अडचणींतून एक मुलगी खऱ्या अर्थानं कणखर आणि स्वावलंबी बनत असते. घर सोडून दुसऱ्या शहरात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या तुमच्या या जिद्दीला आपल्या संपूर्ण रेडिओ नगरतर्फे मानाचा जिद्दीला सलाम बरका. कारण कसं आहे मंडळी, हे तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी करत आहात, तुमच्या फ्युचरसाठी करत असतात. त्यामुळं घाबरू नका,

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, संध्याकाळच्या चहाचा वेळ असो किंवा अचानक घरी येणारे पाहुणे असो, आपण नेहमी तेच तेच पोहे, उपमा किंवा भजी बनवतो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी सोपी, झटपट आणि युनिक रेसिपी, चीज पोहा नगेट्स. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून चीजने भरलेले हे नगेट्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार आवडतील. आता हे बनवायचं कसं अगदी सोपं, पटकन नोट डाऊन करून घ्या. सर्वात आधी आपण नेहमीसारखे पोहे स्वच्छ धुवून 5 मिनिट भिजवून ठेवायचे. भिजलेल्या पोह्यांमध्ये उकडलेला बटाटा मॅश करून टाकायचा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला घालून छान गोळा मळून घ्यायचा. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या मध्यभागी चीजचा एक छोटा ढोकळा ठेवून बंद करायचा. हे गोळे ब्रेड क्रम्स किंवा रव्यामध्ये घोळवून तेलामध्ये छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. गरमागरम चीज पोहा नगेट्स टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. रोजच्या पोह्याला एक प्रतिम आणि युनिक ट्विस्ट द्या आणि नक्की हे ट्राय करा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल प्रवास करताना, ऑफिसमध्ये काम करताना किंवा घरात मोकळ्या वेळामध्ये कानात हेडफोन घालून किंवा इयरबड्स घालणं ही आपली एक सवयच बनलेली आहे. गाणी ऐकणं किंवा कॉल्सवरती बोलणं सोपं वाटत असलं तरी सतत आणि जास्त वेळ हेडफोन वापरणं आपल्या कानांसाठी आणि आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. दीर्घकाळ आणि मोठ्या आवाजामध्ये हेडफोन वापरल्यानं कानातील नाजूक पेशींना इजा पोहोचते, ज्यामुळं कमी वयातच ऐकू येण्याची जी क्षमता आहे ती कमी होऊ शकते. इतकंच नाही तर इयरबड्स कानामध्ये घट्ट बसल्यामुळं कानात हवा खेळती राहत नाही आणि तिथे दमटपणा वाढून बॅक्टेरिया तयार होतात आणि कानात इन्फेक्शन, खाज किंवा वेदना सुरू होत असतात. अनेकदा सततच्या वापरामुळे डोकेदुखी होणं किंवा कानामध्ये शिट्टी वाजल्यासारखा सतत आवाज येणं असा सुद्धा त्रास होतो. रस्त्यानं चालताना किंवा गाडी चालवताना हेडफोन्स घातल्यास आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज न आल्यानं अपघाताचा धोका सुद्धा वाढतो. म्हणूनच सखींनो, हेडफोन वापरताना 60-60 नियम नक्की पाळा. म्हणजे आवाजाची पातळी 60% जास्त ठेवू नका आणि एका वेळी 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कानामध्ये हेडफोन ठेवू नका. अधून मधून कानाला विश्रांती द्या आणि आपले इयरबड्स नेहमी स्वच्छ ठेवा. मंडळी, आपले कान नाजूक आहेत, त्यांची योग्य काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याचे भाव चांगलेच बदललेत। गृहिणींसाठी एक मोठी दिलासादायक बातमी म्हणजे टोमॅटो चांगलाच स्वस्त झालंय। कालपर्यंत 60 रुपये किलो असणारा टोमॅटो आता थेट 40 रुपये किलो वरती आलेला आहे, म्हणजेच तब्बल 20 रुपयांची घसरण झालेली आहे। त्याचसोबत मेथीची जुडी 10 रुपयांनी स्वस्त होऊन 30 रुपयांवरती तर शेपू 25 रुपयांवरती आलाय। मात्र दुसरीकडे कोथिंबीरेनं मात्र भाव खाल्लाय। कोथिंबीरीच्या जुडीमध्ये 10 रुपयांची वाढ झालेली असून आता 30 रुपयांवरती ती पोहोचली आहे। पालकाची जुडी मात्र 40 रुपयांवरती स्थिर आहे। आता इतर भाज्यांचे दर कसे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पटकन सांगते। कांदा आणि बटाटा 25 रुपये किलो आहे, फ्लॉवर आणि वांगी 50 रुपये किलो, तर गावरान लसूण 160 रुपये किलो आणि हायब्रिड लसूण 150 रुपये किलो वरती आहे। आणि हो, उद्या आषाढी एकादशी आहे तर उपवासासाठी लागणाऱ्या रताळ्यांचे भाव मात्र स्थिर आहेत। बाजारामध्ये रताळे 50 रुपये किलो ने मिळत आहेत, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळालाय। केडगाव, सावेडी, प्रोफेसर कॉलनी, बोल्हेगाव आणि बालिकाश्रम रोड या सर्व भागांतील आठवडे बाजारात हीच नवीन दरांची घसरण आणि वाढ पाहायला मिळते। तर सखींनो, आज बाजारामध्ये जाताना या नवीन दरांचा अंदाज नक्की लक्षात ठेवा। पहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूर्वी आई थकली, आता कुशीत नाही तिची सावली। अहिल्या नगरकरांनो सांगा, माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सकाळी उठल्यापासून शेतात राबणारी, बियाणं पेरण्यापासून ते पीक हाती येईपर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणारी महिला शेतकरी आपल्या सर्वांच्याच ओळखीची. पण सखी नो, कधी विचार केलाय का तुम्ही, दिवस रात्र मातीत राबून सुद्धा कागदोपत्री तिला शेतकरी म्हणून ओळख मिळायची का? तर उत्तर आहे नाही. शेत जमीन पतीच्या किंवा सासऱ्यांच्या नावावर, पद पुरवठा पुरुषांच्या नावावर, आणि आपली महिला शेतकरी मात्र फक्त मदतनीस म्हणून राहायची. पण आता चित्र बदलणारे, महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 जाहीर केलंय. हा आपल्या राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा कायदा आहे. या कायद्यामुळे नक्की काय बदलणार आहे, तर हे पटकन अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगते तुम्हाला. अधिकृत ओळख, आता महिलांना केवळ मदतनीस नाही तर महिला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळणार आहे. हक्क आणि अधिकार सुद्धा, शेतजमिनीमध्ये हक्क, किसान क्रेडिट कार्ड, कृषी योजनांचा थेट लाभ आणि थेट आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. राज्यातील कृषी आणि ग्रामीण विकासाच्या एकूण खर्चापैकी कमीत कमी 25-30% निधी फक्त महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. एक खिडकी योजना ही सुद्धा महत्वाची योजना आहे. योजनांचे अर्ज भरण्यासाठी किंवा मदतीसाठी महिलांना कुठेही भटकावं लागणार नाहीये, तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. तर मंडळी, हा कायदा म्हणजे केवळ कागदावरचा शब्द नाहीये, तर तो आपल्या महिला शेतकरी बहिणींच्या कष्टाचा आणि अस्तित्वाचा सन्मान आहे. जेव्हा शेतामध्ये राबणाऱ्या हाताला स्वतःची ओळख आणि अधिकार मिळत असतात ना, तेव्हाच खरा बळीराजा आणि बळीराणी सुद्धा समृद्ध होत असतात. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसह भेटूया आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कंगना
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, एका आईसाठी आपल्या मुलांचं शिक्षण हे तिचं महत्वाचं आणि सर्वात मोठं स्वप्न असतं, पण कधी कधी कागदपत्रांच्या आणि तांत्रिक कारणांच्या कचट्यात हे स्वप्न अडकून पडतं. आज अशीच एक अत्यंत महत्वाची आणि दिलासा एक बातमी मुंबई उच्च न्यायालयाकडून समोर आली आहे. एका एकुलत्या एक आईनं म्हणजेच एकल महिलेनं आपल्या मुलीच्या मोफत शिक्षण हक्क म्हणजेच RTE अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केला होता, पण तिच्याकडे वडिलांचं जात प्रमाणपत्र उपलब्ध नव्हतं. तर आईनं स्वतःचं वैध जात प्रमाणपत्र ते दिलं होतं. केवळ वडिलांचं कागदपत्र नाही, या तांत्रिक आणि कागदपत्रीय कारणावरून शिक्षण विभागानं त्या चिमुकलीचा शाळा प्रवेश नाकारला होता. पण या आईनं अजिबात हार मानली नाही. तिनं न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयानं यावरती अत्यंत ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयानं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा घटनात्मक अधिकार हा कोणत्याही तांत्रिक प्रक्रियेपेक्षा आणि कागदपत्रांपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळं केवळ वडिलांचं प्रमाणपत्र नाही, या तांत्रिक कारणास्तव कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, असं सांगत न्यायालयानं त्या चिमुकलीला तातडीनं शाळेमध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिले. तर सखीनो, हा निर्णय म्हणजे आपल्या समाजातील प्रत्येक एकाकी आईच्या संघर्षाचा आणि तिच्या धैर्याचा खूप मोठा विजय. तांत्रिक अडचणी कितीही मोठ्या आल्या तरी सुद्धा विषय मुलांच्या भविष्याचा आणि शिक्षणाचा असतो, तेव्हा न्यायाचा विजय नक्कीच होतो. शिक्षणाचा हा हक्क प्रत्येक चिमुकल्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला थोड्याच वेळात एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊन ऐकत रहा रेडिओ नगर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, गर्भसंस्कार म्हणजे गर्भातील बाळाच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक विकासासाठी आईने घेतलेली सकारात्मक काळजी. गर्भावस्थेत आईचे विचार, आहार, वागणूक आणि तिचे वातावरण यांचा बाळावरती परिणाम होत असल्याचं मानलं जातं. या काळामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, आनंदी वातावरण आणि सकारात्मक विचार यांना विशेष महत्व आहे. आवडते पुस्तकं वाचणं, मधुर संगीत ऐकणं, प्रार्थना किंवा ध्यान करणं यामुळं आईला मानसिक शांतता मिळते, ज्याचा सकारात्मक प्रभाव बाळावरती सुद्धा पडत असतो. म्हणूनच मंडळी, गर्भसंस्कार म्हणजे केवळ काही विधी नव्हे तर निरोगी आणि आनंदी मातृत्वाचा एक सुंदर प्रवास आहे. तर हा प्रवास तुम्ही आनंदानं जगा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता नवीन नवीन गोष्टींसोबत, नवनवीन अशा हटके विषयांसोबत. तर मंडळी आता थोड्याच वेळात आर्ज वैशाली स्नेहवार्ता हा शो घेऊन येते तुम्हाला भेटायला. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या स्नेहालय संस्थेशी प्रेमाने आणि आपुलकीने संस्थेशी जोडलेले आहेत। समाजसेवेची ही त्यांची ओढ कायम अशीच राहो ही सदइच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त रेडिओ नगर 90.4 एफएम आणि संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आहे, कही दूर जब दिन ढल जाए आनंद, या चित्रपटातील हे मुकेश यांच्या भावपूर्ण आवाजात साकारलेलं आहे। मनाला शांत करणारे आणि आयुष्याचा सुंदर अर्थ सांगणारे हे गीत आता खास त्यांच्यासाठी ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।
3: कहीं दूर

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प उपक्रम राबवले जातात, अनेक विद्यार्थ्यांना घडवले जातात. तर मंडळी, प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतो, प्रत्येक स्वप्नामागे असते मेहनतीची कहाणी. आज आपल्या सोबत अशाच एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी विद्यार्थिनी आहे, कल्याणी अंबादास भोसले. ती स्नेहालय संचलित परेश बालभवनची ही विद्यार्थिनी आहे. त्यासोबतच तिने स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पांतर्गत बेड साइड नर्सिंग असिस्टंट कोर्स हा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. हा प्रवास तिच्यासाठी नेमका कसा होता, या प्रशिक्षणाने तिच्या आयुष्याला कोणती नवी दिशा दिली, कोणत्या अडचणीवर तिने मात केली, आज ती भविष्यातील स्वप्नाकडे कोणत्या आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे, या सगळ्याविषयी आज तिच्याशी आपण मनमोकळ्या दिलखुलास गप्पा मारणार आहोत. चला तर मग स्वागत करूया कल्याणी अंबादास भोसले हिचं. तर कल्याणी, सर्वप्रथम तू तुझ्या जीवन प्रवासाबद्दल थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगशील का?
1: नमस्कार, माझं नाव कल्याण पोपट भोसले. मी इस्लाम एरियात राहते, रामवाडी झोपडपट्टीत. तर आमच्या तिथे न्यायालय संचलित बालभवन आहे, सो आम्ही तिथे जातो. तिथे लहानपणापासूनच जातो आणि तिथं आम्हाला जसं की शाळेत शिकवत नाही तिथं शिकवलं जातं बऱ्यापैकी असं. तर मी स्नेहालयशी लहानपणापासून जोडले गेलेले आहे.
0: कल्याण, तू लहानपणापासून आपल्या स्नेहालय संचलित परेश बालभवनशी जोडलेली आहेस, तर तुझी ते बालपणीची काही आठवणी आहेत का?
1: हो, खूप. म्हणजे काय व्हायचं, स्टार्टिंगला असं मॅडम जेव्हा बोलवायला यायच्या तेव्हा कंटाळा करायचं. म्हणजे आवड तर होती पण कंटाळा यायचा. मग त्यानंतर असं रेग्युलर जायला लागलो, मॅडम आम्हाला बळबळ यायच्या. तर मग त्यानंतर त्याची इतकी आवड झाली की आता आम्ही म्हणजे बालभवनात इतकं नाव नाही घेत तरी आम्ही जातो, बसतो, मुलांशी गप्पा मारतो, त्यांना आमच्या आठवणी सांगतो. आम्ही असं असं केलं, धिंगाणा केला, मस्ती केली, एन्जॉय पण केलं आणि अभ्यासही केला तेवढाच. असं आपलं विज्ञान प्रदर्शन, तर मी एकदा म्हणजे विज्ञान प्रदर्शन मध्ये भाग घेतला होता. मग तेव्हा काय झालं की मी जेवणही केलेलं नव्हतं तर मला खूप चक्कर येत होती आणि पाहुणे आलेले होते आणि आता करू काय सुचत नव्हतं. तरी पाहुणे आले आणि मी एकटीच म्हणजे आमच्या ह्याच्यात होते आणि बाकीच्या होत्या त्या लहान लहान होत्या, त्यांना बोलायला काहीच नव्हतं आणि सगळं माझ्याकडे होतं. तर मी तरी पण तशी बोलले, मला चक्कर येत होती तरी. आणि त्या समोरच्या मॅडमला जे आमच्या प्रदर्शन पाहायला आलत्या त्यांना ते जाणवलं की मला त्रास होतोय तरी मी बोलते. तर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणे, शब्बास बेटा, असंच असायला पाहिजे, माणसाने त्रास होतोय तरी तू तुझं प्रदर्शन कम्प्लीट करतीये. सो त्यांनी मला प्राइज पण दिलं होतं.
0: अच्छा, खूप छान. तर तुला नेमकं आता GNM करायचं आहे, ANM करायचं आहे, तर तू हे निर्णय काय घेतला आणि तुला बेड साइड नर्सिंग असिस्टंट कोर्स हा आपल्या सक्षम प्रकल्पामध्ये आहे हे तुला कुणी सांगितलं?
1: आपल्या बालभवनातील टीचरांनी. जेव्हा सक्षम प्रकल्प ओपन होणार होता तेव्हाच आम्हाला सांगण्यात आलं की आपल्या स्नेहालयाचा सक्षम प्रकल्प स्टार्ट होतोय जो की बेड साइड असिस्टंट म्हणून आहे. तो बेसिक 3 महिन्याचा आहे, त्याच्यात 1 महिना थेअरी असते आणि 1.5 महिना प्रॅक्टिकल म्हणजे हॉस्पिटलला पाठवतात. तर असं असतं आणि मी तिथं केलं कारण की मला नर्सिंगची आवड आहे, मला लहानपणापासून नर्सिंग करायचं होतं. सो मग बालभवनाने सांगितलं म्हणून मी तिथं ऍडमिशन केलं. असं झालं,
0: बालभवनने सांगितलं म्हणून तू ऍडमिशन केलं आणि सध्या म्हणते तुला लहानपणापासून आवड होती, परंतु तू हे क्षेत्र का निवडलं नर्सिंगचं?
1: कारण की मला लहानपणापासून असं मी पाहिजे जेव्हा दवाखान्यात जायचे की नर्सिंग म्हणजे नर्स वगैरे असे माणसांची काळजी घेतात, म्हणजे एक समस्यावच करतात. आणि मला ती आवड आहे की इतरांची मदत करायची आहे, असं त्यांना सेवा द्यायची आहे, त्यामुळे.
0: अच्छा, आता सध्या तू बेड साइड नर्सिंग असिस्टंट कोर्स पूर्ण कम्प्लीट केलास, तर तिथील काही अनुभव आहेत का? तिथील शिक्षण कसं आहे, तिथलचं वातावरण कसं आहे?
1: तिथलचं वातावरण एकदम फ्रेंडली आहे. जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो तेव्हा तर खूप म्हणजे असं काय करू काय नाही असं होत होतं, म्हणजे टेन्शन तर खूप येत होतं, कसं होईल, कोणी बोलतील का आपल्याला, असं भरपूर प्रश्न होते. पण जेव्हा आम्ही तिथं गेलो त्यानंतर आम्हाला दीपाली बोरुडे मॅडम भेटल्या, त्यानंतर आपल्या राजश्री कुलकर्णी मॅडम भेटल्या, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन इतकं भारी केलं की असं वाटलंच नाही की आम्ही लांब आहोत भो, म्हणजे असं एकदम घरगुती वातावरण होतं तिथे. असं वाटतच नव्हतं की शिक्षक आणि विद्यार्थिनी आहोत असं. ते शिकवताना असं शिकवायच्या की एकदम डीपली जाऊन, जर एखादा इंग्लिश शब्द कळला नाही तर तो मराठीत सांगायच्या, असं खूप भारी वातावरण येते.
0: जसं की तू म्हणते वातावरण भारी आहे, परंतु तिथील एज्युकेशन तू कसं कम्प्लीट केलं, त्यात काही हार्डवर्क केलं का, त्यात काही अडचणी आल्यात का तुला आणखीन?
1: हो, अडचणी आल्या होत्या, कारण की कशा की आपले काही इंग्लिश शब्द जे की कानावर पडलेले नव्हते असे शब्द तिथे ऐकायला भेटले, बट मग ते समजत नसल्यावर मॅडम आम्हाला सांगायच्या की तुम्ही विचारा, जर समजलं

0: केलेलंच आहे ना, तर मग त्या मला शिकवायला होतं, कारण की तिथं स्टार्टिंगला टीचर नव्हत्या. मग त्या शिकवायच्या आम्हाला, ज्या प्रिन्सिपल होत्या त्या शिकवायच्या. त्यानंतर आमचं म्हणजे 2च्या नंतर आमचं हे संपायचे, थेअरी प्रॅक्टिकल दोन्ही संपायचं. त्यानंतर मग दीपाली बोरुडे मॅडम, ज्या की आम्हाला जे शिकवलंय त्याची रिव्हिजन घ्यायच्या, फीडबॅक मागायच्या. मग त्यांनी फीडबॅक मागायच्या, कारण की आमच्या डोक्यात किती बसलंय किती नाही या त्या जाणून घ्यायच्या. आणि जर काही कळलं नाही तर मग दुसऱ्या दिवशी त्या मॅडमला सांगायच्या, असं असं कळलं नाही बुवा. मग मॅडम पुन्हा ते शिकवायच्या असं.
1: अच्छा, तर तुझा सुरुवातीचा दिवस कसा होता जेव्हा तू ऍडमिशन घेतल्या? तर तुला तर तुझं स्वप्नाच्या दिशेने जायचं होतं, परंतु त्यासाठी तुला कोणी मार्गदर्शन केले? आणि सुरुवातीचा दिवस कसा होता?
0: सुरुवातीचा दिवस तर माझा भारी होता, कारण की त्याच दिवशी माझा बर्थडे होता.
1: अच्छा.
0: आणि ऍडमिशन पण होतं. सुरुवातीचा दिवस भारी गेला. आणि हनीफ सर ते होतेच मार्गदर्शन करण्यासाठी, असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं भारी झालं, कोर्सच खूप छान झाला आमचा. सुरुवातीचा अनुभव तर असा होता की म्हणजे खूपच टेन्शन होतं, खूपच भयंकर. इतकं की विचारता असतोय ना. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मॅडम शिकवत होत्या तेव्हाच भीती मनात होती. जेव्हा मॅडम क्वेश्चन विचारायच्या तेव्हा धाकधूक व्हायचे की क्वेश्चनचं आन्सर हे दिलं तर बरोबर असेल का, ते दिलं तर बरोबर असेल का, चुकलं तर काय बोलतील का, असं खूप भयंकर टेन्शन होतं. त्यानंतर जसं जसं जायला लागलं त्यानंतर टेन्शन पूर्ण गेलं.
1: अच्छा, तर तू आता बेड साईड नर्सिंग असिस्टंट कोर्स पूर्ण केलाय, तर त्यानंतर आता तुला काय करायचंय?
0: आता मला म्हणजे जे एन एम करायचं होतं, बट ऍडमिशन ए एन एम ला झाली, तर आता ए एन एम करून जे एन एम करायचं.
1: अच्छा.
0: मी बेड साईड असिस्टंट हा कोर्स केला, बट त्यानंतर मला जे एन एम आणि ए एन एम असं दोन्ही करायचं आहे, कारण की ते केल्यानंतर मला गव्हर्नमेंट जॉब पण लागू शकतो. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, म्हणजे असं कोणावर अवलंबून राहता येणार नाही म्हणून.
1: अच्छा. प्रॅक्टिकलला तुम्हाला कोणतं हॉस्पिटल दिलं होतं?
0: प्रॅक्टिकलला मला होतं सातळकर लोटस, आपलं इथेच जवळच रामोडीच्या जवळच, म्हणजे ज्या ज्या एरियातल्या मुली आहेत त्यांच्या जवळ आसपासच दिलं होतं, कारण की लांब जायला परवडत नव्हतं, कोणाकडे खर्चाचा प्रॉब्लेम यायचा असं, त्यामुळे जवळच दिलं होते.
1: तर तेथील अनुभव काय होते?
0: सातळकर लोटस मधला अनुभव असा आहे की तिथं म्हणजे स्टाफ, सगळा स्टाफ खूप भारी आहे. असं म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम जॉईनिंग केलं होतं तेव्हा डिप्रेशन तिथंही खूप चालू होतं, बट मी डायरेक्ट फर्स्ट टाइमच आयसीयू होत होते. आणि आयसीयूत गेल्यावर तर मग मला खूपच भयंकर टेन्शन आलं होतं. तरी काय नाही, आम्ही पहिला दिवस घातला, आम्ही पहिल्या दिवशी फक्त आम्हाला ऑब्झर्वेशन करायला लावलं होतं, कुठल्या वस्तूला हात लावायला परवानगी नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेले तर एक असा किस्सा झाला की एक आजोबा होते, त्यांचं आडनाव होतं शिंदे, म्हणजे लय वयस्कर पण नव्हते, ते असे आमच्याशी बोलत होते. त्यांना किडनी स्टोन होता, पण सर आले, म्हणजे मेन जे डॉक्टर असतात ते आले राऊंडसाठी, ते बोलले त्यांच्याशी, त्यांचं ऑपरेशन होतं, तर त्यांना अचानक म्हणजे ऑपरेशनचं टेन्शन आले की काही माहीत नाही, बट इतके चांगले ते अचानक गेले, असं आमच्या समोरच गेले, इतकं भयंकर. म्हणजे तेव्हा असं थरथर कापत होता, अचानक डोळ्यासमोर तसं झालं, त्यामुळे मग टेन्शन आलं होतं, असं वाटत होतं की नको बुवा. मग सगळ्यांनी मला म्हणे की तू वरती जा, म्हणजे वरच्या फ्लोअरवर, पण मी नाही गेले. मी म्हणलं की नाही, आता करायचं तर इथंच करायचं आयसूत, कारण की आयसूत खूप काही शिकायला भेट.
1: अच्छा, खूप छान की तू एक तिथं न घाबरता तू तिथं दटून राहिली आणि तुझ्या स्वप्नांना तू साकार करतेस, खूप छान. कल्याणी, कल्याणी यानंतर तुला आता एन एम करायचं आहे, तर आणखीन तू मुलींना काय प्रेरित करू शकतेस? तू बालभवन मध्ये जाऊन मुलांना प्रोत्साहन देतेस का?
0: हो, देते. मी बालभवनामध्ये गेले की काही मुलं असे आहेत की कंटाळा करतात बालभवन मध्ये जायला, जसं आम्ही पण करायचो. मग आम्ही त्यांना सांगतो की असं कंटाळा करू नका, उलट तुम्ही बालभवनशी जेवढं कनेक्ट व्हाल तेवढं तुमच्या आयुष्यात खूप काही चांगलं घडू शकतं, असं सांगते नेहमी मी.
1: बालभवन मध्ये येऊन आणि त्याचबरोबर प्लस बेड साईड नर्सिंग असिस्टंट कोर्स पूर्ण करून तुझ्या जीवनात तू स्वतः काही चेंजेस केले, स्वतःमध्ये काही बदल झाले?
0: स्वतःमध्ये

0: म्हणजे असे झाले की पहिलं म्हणजे मी कधीच कोणाशी बोलत नव्हते, एकटे एकटे राहायचे. आणि बालभवनात जेव्हा जायचे तेव्हा पण एकटे एकटे राहायचे, फक्त मॅडमशी बोलायचे. असं मुलींशी मुलांशी कोणाशीच कॉन्टॅक्ट नसायचा. बट मग सगळे असं यायचे माझ्याशी बोलायचे, मग मी पण त्यांच्याशी बोलायला लागले. त्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायला लागले. जसं वक्तृत्व, मला वक्तृत्व सगळ्यात जास्त आवडतं, तर मी भाषण ते करायला लागले. हे बालभवनामुळे झालं. आणि त्यानंतर बेड साईड असिस्टंटला असं झालं की फर्स्ट टाइम मी सूत्र संचालन केलं होतं लाईफमध्ये, फर्स्ट टाइम. खूप भीती वाटत होती, पण दीपाली मॅडम बोलल्या की भेऊ नको, तू कर, आम्ही आहोत सगळे, तू चुकले जरी तरी कोणीच तुला काही बोलणार नाही. सो मी फर्स्ट टाइम तेव्हा स्टेज डेअरिंग केली होती. सो मला अनुभव असा आहे की त्यांच्यामुळे मी बोलायला लागले, ते पण न भीता. समोर कितीही पाहुणे असले तरी मी बोलते आता. मी टाइम मॅनेजमेंट पण करायला शिकले. जसं आहे की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय बा वेळेवर, तर मी त्याच्या आधीच जाते, कारण की जर पाहुणे वगैरे आलेले असले तर मग नंतर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो की हे आलेत बा, मग आपण कसं जायचं. आणि त्यांच्या आधी हजर असल्यावर मग असं डिप्रेशन येत नाही की ते आलेत ते बसले तर मग आपण चाललोय असं.
1: तर हे जे तुझं स्वप्न आहे तुला नर्स बनण्याचं, तर यामागे तुझ्या परिवाराचा पाठिंबा आहे का, त्यांचा सपोर्ट आहे का?
0: हो, माझ्या परिवाराचा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण सपोर्ट आहे. मला जिथं जायचं बोलेल मी तिथं पाठवतात, ते असं कुठलंही रोकटोक करत नाहीत. माझ्या घरच्यांचं म्हणजे पहिल्यापासूनच स्वप्न आहे की मी काहीतरी बनावा, कारण की मला अजून 3 बहिणी आहेत ज्या की शिकलेल्या नाही आहेत, आणि मी शिकतीये तर मग मला भाऊ नाहीये. तर माझ्या आई वडिलांची अशी इच्छा आहे की मी शिकावा, पुढे काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहावा, काहीतरी जॉब वगैरे करावा, असे त्यांची इच्छा आहे. म्हणून मग ते मला असं कुठल्याही गोष्टीला नाही बोलत नाही. मी असं म्हणजे फक्त नर्सिंगच नाही तर मी वेगवेगळं पण शिक्षण घेते. जसं की आपलं उडान प्रकल्प आहे स्नेहालयचा, आता तिथं जॉईनिंग केलंय, तर तिथं मी बालविवाहावर काम करते, असं तिथेही जायला नाही बोलत नाही.
1: तर तू आता GNM सुद्धा करते, उडान प्रोजेक्ट मध्ये जाते, मग उडान प्रोजेक्ट म्हणजे तू नेमकं काय करते तिथं?
0: तिथे जाऊन ज्या बालविवाहाच्या केसेस असतात त्या हँडल करते. जसं की मुलींचं फॉलोअप घेणं, रजिस्टर अपडेट करणं, असं हे सगळं काम करते मी व्हॉलेंटियर म्हणून.
1: तर मग व्हॉलेंटियर म्हणून वर्कआउट करतेस, तर तुला असं का वाटलं की तू तिथे जावा उडान प्रकल्पामध्ये? तू स्वतःच GNM करते ते, परंतु ते प्लस पॉइंट म्हणजे तू उडान प्रोजेक्ट मध्ये जाते, तर तुला असं का वाटलं की तिथे जावं, तू हेल्प करावं?
0: कारण की तिथे पण एक समस्या होतीये, मी मुलींचे हाल पाहतीये, जर बालविवाह केल्यावर काय काय होतं काय काय नाही. खूप म्हणजे असं खूप वेळा असं झालंय की ज्या बालवधू आहेत त्यांचं म्हणजे लहान वयात डिलिव्हरीचं हे होतं, त्यामुळे काही काही म्हणजे खूप जण असे मेलेत. त्यामुळे असं वाटतं की बालविवाह होऊ नये, त्यासाठी आम्ही जनजागृती करतो, आम्ही पथनाट्य पण सादर करतो. सो 2023 पासून आम्ही पथनाट्य सादर करतो, तर आम्ही सायकल रॅलीत 10 दिवसात 180+ पथनाट्य सादर केले होते.
1: अच्छा, तर तिथला अनुभव काय आहे तुझा उडान प्रकल्पामधील?
0: उडान प्रकल्पाचा अनुभव असा आहे की तिथे खूप वेगवेगळ्या मुली येतात, ज्यांचे की बालविवाह झालेत, त्यांचे म्हणजे सासरचे लोक त्यांना टॉर्चर करतात बा, आणि टॉर्चर पण खूप भयंकर भयंकर करतात, असं खूप मारहाण, त्यांना बघितलं तर रडू येतं अशा पद्धतीचं असतं. सो त्यामुळे मी असं म्हणजे मला असं वाटतं की जे आत्ता मुलींसोबत घडलंय ते यापुढे घडू नये, म्हणून मी तिथं काम करते.
1: खूपच छान कल्याणी, परंतु यानंतर तू आपल्या नगरवासियांना किंवा आपल्या ज्या मुली आहेत त्यांना तू काय संदेश देऊ इच्छिते?
0: मी संदेश असा देऊ इच्छिते की नर्सिंग कोर्स हा खूपच छान आहे, ज्याच्यात आपल्याला करिअर खूप मोठं घडवता येतं. सो तुम्ही स्टार्टिंगपासून करू शकता, जसं की बेड साईड असिस्टंट नर्सिंग कोर्स आपल्या स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्पाचा आहे. तर तिथे तुम्ही 3 महिन्याचा करू शकता, आणि जर तुम्ही खूपच शिकलेला नाही आहेत तरी तुम्ही तिथं करू शकता. जिथे की तुम्हाला ते स्वतः जॉब पण लावून देतात, म्हणजे तुमचं घर पण चालतं, आणि दुसरीकडे मग तुम्ही अजून शिक्षण घेऊन ANM JNM सारखे मोठमोठे कोर्स करू शकता. सो तुम्ही नर्सिंग करा असं माझं इच्छा आहे.
1: आणि तुला समाजसेवा सुद्धा आवडते, तुला सामाजिक कार्य करायला आवडतं, पण स्वतःचा वैयक्तिक छंद काय आहे तुझा?
0: माझा स्वतःचा वैयक्तिक छंद म्हटलं तर सर्कल खो खो, जो की गोल खो खो असतो, जो आम्ही शाळेत खेळायचो तो. पण सध्या तो इथं कुठं आजूबाजूला खेळताना दिसतच नाही. आम्ही शाळेत खेळायचो तो आम्हाला शाळेत आमच्या मॅडम शिकवायच्या. जसं की असं सरळ खो खो असतो ना, त्याच पद्धतीने असतो, फक्त सर्कल करायचं, एकाचं तोंड इकडे तर एकाचं तोंड तिकडे, म्हणजे जे आत सर्कल केलेलं आहे आपण आणि त्याचं तोंड आत असेल ना, आणि जे पळणारे आहेत आणि जे पकडणार आहे, तर पकडणाऱ्याचं तोंड जर सर्कलच्या आत असेल तर त्याने आतली आत फिरायचं, बाहेर जायचं नाही सर्कलच्या, आणि ज्याचं तोंड बाहेर आहे त्याने सर्कलच्या आत यायचं नाही, असा पद्धतीचा तो होत.
1: तर खूप छान कल्याणी की तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. तर यानंतर तू आणखीन काय मेसेज देऊ इच्छिते का? तू जर म्हणते बेड साईड नर्सिंग असिस्टंट कोर्स करा, परंतु आता सध्याच्या परिस्थितीला अनुसरून तू आपल्या नगरवासियांना काय संदेश देऊ इच्छिते?
0: मी असं सांगू इच्छिते की आपल्या समाजात आता जातभेद खूप चालू आहे, तर जातभेद कुठलीही न मानता एकत्र राहा, असं वेगवेगळं राहू नका, हे ह्या जातीचं ते त्या जातीचं असं भेदभाव करू नका, पुन्हा समाजसेवा करा. आपल्या समाजात खूप अशा वाईट गोष्टी घडतायत, तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्याकडे लक्ष द्या, त्या घडू नये यासाठी कार्य करा, असं माझं म्हणणं.
1: खूप खूप धन्यवाद कल्याणी, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू. मंडळी, आत्ताच आपल्या सोबत होती कल्याणी अंबादास भोसले, ही आपल्या स्नेहालय संचलित परिस बालभवनची विद्यार्थिनी, त्याचबरोबर आपल्या स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्पांतर्गत तिने बेड साईड नर्सिंग असिस्टंट कोर्स हा पूर्ण केला आहे. कल्याणी, तुझा हा प्रेरणादायी जीवन प्रवास श्रोत्यांसोबत शेअर केल्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. तुझी जिद्द, चिकाटी आणि शिकण्याची तयारी अनेक मुलींसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी योग्य संधी, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपलं ध्येय नक्की गाठवता येतं, याचं सुंदर उदाहरण म्हणजे तुझा जीवन प्रवास. तुझ्या पुढील शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी रेडिओ नगर 90.4 FM आणि संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. तर मंडळी, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

वेलकम बैक नगर कर तुम ये कदा हाथ रेडियो नगर 90.4 FM आवाज तुम सामने आर जो इशिले तुम जो सो बहुत अने अपने आ सर्वन चावड़ी चांस नहीं वारता हाँ शो शुरू है नगर करनो अपने सर्वन नाम ही दे जाए स्नेहले संस्था ये अपने अगले नगर में दिलेख सामाजिक कनी नावज यही संस्था है ये संस्थे मरे अनेक प्रकल्प राबोले जाता त्याच बरोबर आपल्या अहिल्यानगर मध्ये स्नेहालय संचलित सक्षम हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षम प्रकल्प आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साइड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य शिस्त सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45 किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये नर्सिंग होम वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या. ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110426483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110426483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर मंडळी आपण स्नेहवार्ता आपल्या कार्यक्रमामध्ये रोज बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका अमृता सिद्धम यांचा. ह्या आपल्या स्नेहालय संस्थेच्या जीवभावाच्या हितचिंतिका असून संस्थेच्या कार्याला कायम प्रेमाने साथ देत आहे. यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. मंडळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं प्रेरणादायी गीत आहे दिल है छोटा सा छोटी सी आशा हे रोजा चित्रपटातील हे गीत आहे. मिनमिनी यांच्या सुरेल आवाजात सादर करण्यात आलं आहे. छोट्या छोट्या स्वप्नांना मोठी उंची देण्याची प्रेरणा देणारं हे सुंदर गीत आहे. आता खास ऐकूया त्यांच्या वाढदिवसानिमित्त तर ते आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. मंडळी, दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत हार्मोनियन द परफेक्ट ट्यून. हा कार्यक्रम आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. अमजद खान यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष आपल्या सोबत असणार आहेत आजादी. मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. मंडळी, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या 14 शाखा सांभाळणारे श्री सचिन लगड यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 8 वाजता श्यामची आई भाग 14 अभिवाच्यक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता स्वर संजीवनी यामध्ये संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी मालिका भाग 23 सादर करते आहे सुहास जोशी.
1: नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नाद विश्वासा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
5: रसिक हो, या भागात आम्ही सादर करतोय सुरुवातीला कबीराची एक गझल. कबीर म्हणतात, हमन है इश्क मस्ताना. ह्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर, कबीरा सोही गुरु करे जाको नाम विवेकरी. विवेक हे कबीराचे गुरु आहेत, म्हणजे विवेक प्रत्येकाने बाळगला पाहिजे हे जणू काही कबीर ह्या पदामधनं सांगतात. आणि अद्वैत भाव कसा त्यांच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये आहे हे पण ते सांगतात. तसं जर बघायला गेलं तर कबीर हे काही कर्मकांड मानणारे नव्हते, पण त्यांची श्रद्धा मात्र जरूर होती ईश्वरावर. त्याच्यामुळे ते ज्ञानमार्गी होते, पण अंधविश्वास त्यांच्यामध्ये नव्हता. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, न लगे सायास जावे वनांतरा, म्हणजे तो माझ्या आतच वसलेला आहे. तसं कबीर म्हणतात, हमन हे इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या. किंवा ते असं म्हणतात, जो बिछुडे हे पियारेसे, जे त्याला विसरलेले आहेत वो भटकते दरबदर फिरते, म्हणजे ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, इथे शोध परमेश्वराला, तिथे शोध. पण ते म्हणतात, हमारा यार है हम्मे, हमारा यार है हम्मे. यार म्हणजे परमेश्वर, तो माझ्यातच वसलेला आहे. हमारा यार है हम्मे, हमन को बेकरारी क्या. मला माझ्या मनात कसलीच चलबिचल नाही, मला कसलीही चिंता नाही. म्हणून ते म्हणतात, हमन है इश्क मस्ताना.

या पदात कबीर म्हणतात, जतन बिन मिर्गन खेत उजारे, म्हणजे यत्न केला नाही तर ही जनावर, मिर्गन म्हणजे मृग, हरिण किंवा जनावर, हे सगळं शेत उद्ध्वस्त करून टाकतील. तर तसं बघायला गेलं तर आपल्यामध्ये जे षडविकार आहेत ना, काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर, ह्या सगळ्यांना प्रयत्नपूर्वक सतत आपल्याला दूर ठेवावं लागतं. सतत ही एक प्रकारची साधनाच आहे. आणि ज्याप्रमाणे शेताचं रक्षण करण्यासाठी बुजगावणं उभं असतं, तसंच कबीर या पदात म्हणतात, बुद्धी मेरी किरसी, गुरु मेरो बिजुका. बुद्धी जी आहे ती किरसी म्हणजे कृषी, म्हणजे उपजाऊ आहे, सृजनशील आहे, त्याच्यामध्ये चांगलं धान्य उगवतं, तसं तण पण उगवतात, पण ते तण बाजूला काढावे लागतात. आणि मग ते म्हणतात, माझा गुरु कोण आहे, बिजुका, म्हणजे बुजगावणं, की माझा गुरु मला दिसत नाही पण तो आहे, त्याला स्मरून मी हे माझ्यातले सगळे षडविकार दूर ठेवले पाहिजेत, आणि शेवटी माझी जीवन नौका जी आहे ती रामच सांभाळेल.

कबीरांची जी बाणी आहे ना, त्याला सदुक्कडी बाणी म्हणतात. म्हणजे ती आपल्याला सहजी सोपं हिंदी ते नाही आहे, ते आपल्याला सहजी समजत नाही. म्हणून या पदाचा मी थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगते. कबीर म्हणतात, ठगिनी क्यों नैना झमकावे. ठगिनी म्हणजे चोरणी, ही डोळे मिचकावते. तर चोरणी म्हणजे कोण? तर जे माया मोह आपल्या आजूबाजूला असतात ना, तेच तर चोरांचं काम करतात. मन आपलं सतत कुठे ना कुठेतरी धाव घेत असतं. तर कबीर म्हणतात, ठगिनी क्यों नैना झमकावे, कबीरा तेरे हात नावे. कबीर काही सापडणार नाहीत तुझ्या जाळ्यामध्ये. आणि त्यासाठी अनेक दाखले ते देतात. जसं कद्दू काटी मृदंग बनाया, म्हणजे मोठा भोपळा, कद्दू म्हणजे भोपळा, तो कापला आणि त्याचं ढोल बडवले. स्वतःविषयी सगळं बोलत राहतात लोक, तसंच आहे हे. निबू काटी मजिरा, एवढे छोटे छोटे असतील गोष्टी तरी त्या सांगत राहतात. तर असे दाखले कबीर ह्या पदामध्ये देतात. सादर करते ठगिनी क्यों नैना झमकावे.

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि येस 27 जुलै 2024 आजची तारीख आणि वार आहे सोमवार. येस, वीकेंडनंतर आठवड्याला सुरुवात झालेली आहे. फायनली मंडे आलेला आहे, सोमवारचा दिवस आलेला आहे जो आपल्याला नेहमी वीकेंडनंतर नको नकोसा वाटतो, पण फायनली हा दिवस सुरू झालेला आहे. आपली कामंसुद्धा सुरू झालेली आहेत, आपलं रुटीनसुद्धा सुरू झालेलं आहे. जुलै महिन्यामधला हा शेवटचा आठवडा आहे आणि या शेवटच्या आठवड्यामधला हा शेवटचा सोमवार आहे, 27 जुलै आजची तारीख. वीकेंड छान एन्जॉय केलेला असेलच तुम्ही सर्वांनी फॅमिलीसोबत, त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सोबत खूप छान वीकेंड जो आहे तो सेलिब्रेट झाला असेल. किंवा अनेक जणांची घरातली कामंसुद्धा जी वीकेंडसाठी आपण खास बाजूला ठेवतो तीसुद्धा पूर्ण झालेली असेल. तर फायनली वीकेंडनंतर आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि वीकेंड एका कारणामुळे खास होता, तो म्हणजे जंतरमंतरचं जे आंदोलन होतं युवकांचं, फायनली ते थांबलं. आणि राजीनामा जो आहे तो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर कुठेतरी या आंदोलनाला स्थगिती मिळाली, हे आंदोलन थांबलं. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जरी झाला असला तरीसुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी या आंदोलनामुळे असेल किंवा या राजीनाम्याच्या मागणीमुळे असेल संसद ठप्प झालं होतं. पण आठवड्याला सुरुवात झालेली आहे तरीसुद्धा हे संसद अजूनही ठप्प आहे. कोंडी मात्र इथे फुटत नाही आहे. विरोधकांची मागणी नेमकी काय आहे हे सुद्धा दिसत नाही. पण आठवड्याला जशी सुरुवात झाली तशी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसद आज ठप्प आहे. आणि E20 हा विषय कुठेतरी आता वर आला आहे. अर्थात E20 म्हणजेच 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल. E20 जे आहे, तर E20 जनता पार्टी आता सध्या सोशल मीडियावर गाजती आहे आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स E20 आहेत. कॉक्रोच जनता पार्टीनंतर म्हणजे CJP नंतर आता E20 जनता पार्टी यांची सुद्धा मागणी आहे. आणि यांची अशी मागणी आहे की गडकरी यांचा राजीनामा त्यांना हवा आहे. आता यासुद्धा सगळ्या गोष्टीबाबत आणि अनेक महत्त्वाच्या आजच्या या घडामोडीबाबतसुद्धा आपण बोलणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आहे तुमच्यासोबत सांजरंगामध्ये. आकाशवाणी मुंबई केंद्राचं दुपारचं 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतरमंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं.
2: आय राईज टू मूव्ह फॉर लीव टू इंट्रोड्यूस द पब्लिक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 अमेंड द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024.
1: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं. पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा सुरु करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं. मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरुच होती. या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत. मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे. यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर

कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं न्यायमूर्ती द्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये तसंच तिथं ठेवलेलं साहित्य, पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यात

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे अर्थातच FDAची जी काही गेल्या काही दिवसांपासून आपण कारवाई पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, या FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जे काही सध्या सुरू आहे, ज्यामध्ये दूध भेसळ विरोधी सुद्धा कारवाई झाली होती आणि या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं झटका दिला. अर्थात काय झालंय, नियमानुसार सुधारणेची संधी न देता थेट परवाने निलंबित केल्याप्रकरणी न्यायालयानं FDAलाच दणका दिला. या कारवाईला अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अगदी आपल्या अहिल्यनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 दूध डेअरी जे आहेत त्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे, जो कोर्टानं दिलेला आहे. नियमानुसार सुधारण्याची एक संधी जी आहे ती या सगळ्या डेअरी फार्मसाठी दिलेली आहे. त्यामुळे आयुक्तांनी जी थेट कारवाई केली होती परवाने निलंबित केल्याची, तर ती कारवाई कुठेतरी कोर्टानं थांबवली आहे आणि कोर्टानं न्यायालयानं या सगळ्या जिल्ह्यांसाठी या जिल्ह्यातील 8 दूध डेअरी फार्म जे आहे ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती त्यांना थोडा दिलासा सुद्धा दिलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज, सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. पावसाचा जोर काही भागामध्ये चांगलाच वाढलेला आहे. कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सध्या पावसाचा जोर चांगला आहे आणि त्यामुळे माळशेज घाट परिसर जो आहे त्या ठिकाणी वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. करंजाळे तालुका जुन्नर या हद्दीमध्ये 200 मीटरचा रस्ता या पावसामुळे, सततच्या पावसामुळे खचलेला आहे आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरचा हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. 25 जुलैपासून एसटी बसची वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे, त्यामुळे इथून एसटी सुद्धा प्रवास करू शकणार नाही. कुठलीही खासगी वाहनं आणि कुठलीही सरकारी वाहनं या ठिकाणाहून प्रवास करणार नाहीत. प्रशासनानं प्रवाशांना चाकण तळेगाव लोणावळा हा पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रवास न करता तुम्ही चाकण तळेगाव लोणावळा या पर्यायी मार्गाचा वापर जरूर अवलंबा. रस्ता दुरुस्त होईपर्यंत पर्यटकांना घाटात न जाण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज सांज रंग. या कार्यक्रमात मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. सीजेपीचं आपण आंदोलन पाहिलं, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं, फायनली या आंदोलनाला स्थगिती मिळालेली आहे. त्यांच्या मागण्यांपैकी राजीनाम्याची मागणी पूर्ण झालेली आहे. पण आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा असाच एल्गार जसा सीजेपीच्या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता, असंच बघायला मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल तो कसा, तर येणाऱ्या 9 ऑगस्टला विविध विद्यार्थी संघटना भव्य रॅली मुंबईमध्ये काढणार आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या सीजेपी आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन नुकतंच संपलंय आणि आता मुंबईमध्ये 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिवस आपण साजरा करतो आणि यानिमित्त विविध विद्यार्थी पारदर्शकता टीटी पेपर लीक एमपीएससी नीट परीक्षा मराठी शाळांच्या प्रश्नांवर ही चळवळ सुरू करणार आहेत. यासाठी विविध विद्यार्थी संघटना या रॅलीमध्ये एकत्र येणार आहेत आणि नीटची परीक्षा असेल, टीटी एक्झाम्स असेल, एमपीएससीची परीक्षा असेल, त्याचबरोबर मराठी शाळांचा जो सध्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नांची चळवळ असेल. या चळवळीवर आता लवकरच 9 ऑगस्टला विविध संघटना भव्य रॅली काढणार आहेत. यामध्ये छात्र भारती, AISF आणि SFI या संघटनासुद्धा सहभागी होणार आहेत असं सांगितलं जात आहे आणि आंदोलनाची तयारीसुद्धा सुरू आहे. अगदी सोशल मीडियावरसुद्धा या गोष्टी आणि पोस्ट आपल्याला दिसत आहेत. अजून महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आपण म्हणणार आहोत. अगदी थोड्या सोळामध्ये कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. नीट पेपर फुटी, TET पेपर फुटी या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहोतच. आणि या नीटच्या पेपर फुटी प्रकरणी जे काही CJP आंदोलन केलं होतं, जे संपूर्ण जगभरामध्ये गाजलं, आणि या आंदोलनाच्या नंतर आता MPSC एक महत्त्वाचा पेपर फुटल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये याबाबतसुद्धा खळबळ निर्माण झाली आहे. नीट आणि TET पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच MPSC एक पेपर जो आहे 22 मार्च 2026 रोजी MPSC परीक्षा जी झाली होती यामध्ये औषध निरीक्षक पद भरतीचा पेपर जो आहे तो फुटल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगरमध्ये ऋषिकेश गांगरडे यांनी पेपर फुटल्याचा आरोपसुद्धा केला आहे. परीक्षेच्या 2 दिवस आधीच व्हॉट्सॲपवर उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरं पाठवली गेली होती असं सांगितलं आहे. 200 पैकी 90 प्रश्न जसेच्या तसे आले होते असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायलासुद्धा नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. आणि MPSC आयोग आणि ADA आता तक्रार केली गेली आहे. कारवाईची मागणीसुद्धा या संदर्भामध्ये होती. म्हणजे नीट पेपर फुटी असेल, TET पेपर फुटी असेल, या सगळ्या गोष्टीनंतर आता ही गोष्ट जी आहे ती सुद्धा समोर येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपती गजपती भूपती गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत साजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. बाजारभावाकडे वळूयात. सोने आणि चांदी, सोन्याचे भाव लवकरच कमी होणार आहेत आणि 50% घसरण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. अनेक तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की सोन्याचे भाव जे आहेत ते जानेवारी महिन्यातील उच्चांकी पातळीतून जवळपास 50% कमी होऊ शकतात. अर्थात 50% घसरण आपल्याला सोन्याच्या किमतीमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे. मंदीच्या काळामध्ये स्थितीसारखाच कल यावेळी सुद्धा दिसून येईल असं सध्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सुमारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर सोन्याचे भाव आधीच सुमारे 30% घसरलेले आहेत. आपण पाहतोच आहोत की गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून ते कमी आहेत, पण अजून स्थिर स्थावर होऊन 50% घसरण जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामा आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. स्पोर्ट अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. भारतानं तिसऱ्या T20 सामन्यामध्ये झिम्बाब्वेचा 35 धावांनी पराभव केलाय आणि या मालिकेमध्ये 3-0 असा निर्भेळ विजय मिळवलाय. पहिल्यांदाच बॉलिंग करत असताना भारतानं 5 बाद 192 रन्स केल्या तर झिम्बाब्वेला 7 बाद 157 रन्सवर थांबवलं गेलंय. याआधीच्या T20 मालिका मॅचेस जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये आपण भारतानं जवळपास 2 वर्षांच्या पिरियडनंतर कालावधीनंतर एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात T20 मालिकेमध्ये क्लीन स्वीप साधलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. सो यामध्ये 15 वर्षीय वैभवनं 49 बॉलमध्ये 81 रन्स केलेले आहेत, त्यामुळे खूप चांगला गेम जो आहे तो सध्या होतो आहे असं म्हणायला हरकत नाही. भारताचा झिम्बाब्वेला क्लीन स्वीप मिळालेला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी. या सेगमेंटमध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. काल ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चालू हिनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये काल भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं. 31 वर्षीय मीराबाई यांनी 190 किलो वजन स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो उचललं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सलग 3 सुवर्णपदक जिंकणारी ही पहिली महिला वेटलिफ्टर आहे जी आपली भारतीय आहे. तिचं हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधलं 4थं पदक आहे. याआधीसुद्धा तिने 3 पदकं या स्पर्धेतून मिळवलेली आहेत आणि भारतासाठीचं हे पहिलं सुवर्णपदक यावेळी मिळवलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांज रंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेमध्ये आता महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना मंत्री आदिती तटकरे यांनी मोठासा दिलाय. ई केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारनं अजून 6 महिन्यांची मुदतवाढ केलेली असून ही त्रुटी दुरुस्त करण्याची संधी सुद्धा उपलब्ध महिलांसाठी करून दिलेली आहे. यामुळे पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. योजनेच्या हप्तावाढीबाबतचा अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही, तो राज्याचे मुख्यमंत्री घेतील असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. CJP जे यशस्वी आंदोलन आपण पाहिलंय, या आंदोलनानंतर तहसीन पुनावाला यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधामध्ये 31 जुलैला गाडी मार्च काढण्याची घोषणा केली आहे. इंडिया गेट ते संसद मार्ग असा हा मोर्चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरदीप सिंग पुरी यांच्या निवासस्थानापर्यंत जाईल असंही सांगण्यात आलं. पुनावाला यांची टीम भारत इओ पेट्रोलच्या दरात कपात, E20 पेट्रोलवर 20% सवलत आणि गडकरींवरील हितसंबंधांच्या संघर्षाच्या आरोपाची दखल घेण्याची मागणी हा मोर्चा करेल असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरंच काही, खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे RJ अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4-7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: थमला मामा ही थमला पूरी थमला मामा ही थमला
1: प्रेम नो दोहा दोहा
0: तुझ माझी मैना करू नको कहीं ना या इश्काचा

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेला सध्या वेग आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पडताळणीसाठी पाठवलेले 32 लाख थकबाकीदार आहेत की ज्यापैकी 17 लाख शेतकरी जे आहेत ते पात्र ठरले आहेत. योजनेमध्ये निकषांमुळे सुमारे 2 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. उर्वरित 12 ते 13 लाख अर्जांची अजूनही पडताळणी सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आली आहे. सरकारच्या निकषांमुळे शेतकरी अपात्र ठरले आहेत असं सध्या सुरुवातीला सांगण्यात येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सोशल मीडियावर छायाचित्र शेअर करत जोशी यांनी सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी सोपवली आहे त्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. मी नम्रता आणि कर्तव्य भावनेनं ही जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांनी कार्यभार स्वीकारला आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा. निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात. नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारा काळू धबधबा परिसर, या परिसरामध्ये अनेक पर्यटक सध्या ट्रेकिंगसाठी जात आहेत, पण इथे मुसळधार पाऊस आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जाण्यासाठी जो माळशेज घाट परिसर आहे त्या ठिकाणी सध्या धुवाधार मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे माळशेज घाट परिसरातील रस्तेसुद्धा पाण्यामुळे, सततच्या पावसामुळे खचले आहेत. पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर काळू धबधबा परिसरामध्ये ट्रेकिंगसाठी आलेले रमण अण्णापुरे आणि पवन साठे हे दोन ट्रेकर्स पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरापासून माळशेज घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि काळू धबधब्यावरून मोठ्या वेगानं पाण्याचा प्रवाह सुरू असतो तेव्हा ही घटना घडली आहे. प्रशासनानं स्थानिक पथकांच्या मदतीनं दोघांचे मृतदेह

0: देह शोधून बाहेर काढले आहेत. पण तरीसुद्धा अशा मुसळधार पावसाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आहे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांना धोकादायक ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, श्रीगोंदे तालुक्यातील कोळगावमधील लगड सरदार कुटुंबात जन्मलेले सचिन सयाजीराव लगड, जे सरदारच होते, यांनी 9 डिसेंबर 1991 रोजी शिक्षणासारख्या एका चांगल्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि श्री रामेश्वर विद्यालय चिखली तालुका श्रीगोंदा या दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या विद्यालयात विद्यार्थ्यांना घडवायला त्यांनी सुरुवात केली. श्रीगोंदे तालुक्यातील सुजलाम सुफलाम तसेच या तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारे स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव अर्थात बापू नागवडे यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्ष साकारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यातीलच हे एक विद्यालय जे दुर्गम भागामध्ये सुरू करायचं होतं त्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. मुख्याध्यापक पद देऊन ती सोपवली गेली आणि त्यांनी बापूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यालयाला शाळेला जे काही करता येईल ते करण्याची आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची धडाडीची कामगिरी कार्य करायला सुरुवात केली आणि त्यांच्या याच कार्याचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. तर सगळ्यात आधी सचिन लगड सर, तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: आभारी आहोत.
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना बालपणीचा काळ सुखाचा असं आपण म्हणतो, आपण आपले बालपणीचे दिवस कधीच विसरत नाही. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
3: माझं बालपण अतिशय आनंदामध्ये गेलं. माझ्या आजोबांपासून वडिलांपर्यंत समाजसेवेचा वारसा होता आणि शिक्षणाची सुई मात्र त्यावेळेस गावात उपलब्ध नसल्याने मला नाशिक या ठिकाणी रचना विद्यालयात शिकण्याची संधी मिळाली. जे विद्यालय स्वातंत्र्यसेनानी लिमये नरोभाऊ लिमये आणि रावसाहेब पटवर्धन यांच्या वारसांनी आणि त्यांनी स्वतः ते ठिकाणी चालवलेलं होतं, त्यामुळे त्यांच्या विचाराची प्रभावित असणारी शिक्षक मला लाभले त्याबद्दल मी खूप मी स्वतःलाही खूप सुदैवी समजतो.
2: नक्कीच. जसं आता तुम्ही शाळेचा उल्लेख केला आहे आणि शालेय काळ हा सुद्धा एक छान काळ असतो जो आपल्याला आयुष्यामध्ये समृद्ध करण्यासाठी घडवण्यासाठी फार काही देऊन जातो. आजही तुमच्या शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का? आजही त्यांनी शिकवलेलं अध्ययन आठवतं का?
3: हो हो, 100%. कारण मी ज्या विद्यालयात शिकलो त्या विद्यालयाची स्थापना करणारी जी मंडळी होती ती व्यावसायिक नव्हती. ती एक विशिष्ट विचारानं राष्ट्रप्रेमाने प्रभावित असणारी आणि त्यांच्या प्रत्येक वर्तनातून विद्यार्थ्याच्या हिताबरोबर समाज बांधणी कशी होईल या दृष्टीने त्यांचं कार्य होतं. आणि मला लाभलेले जे शिक्षक होते त्यांच्या प्रेरणेमुळेच माझा तसं माझ्या कुटुंबामध्ये 7 पिढ्यापूर्वीही कुणी शिक्षक नव्हता. उलट मी जेव्हा शिक्षक होण्याचा निर्णय घेतला माझ्या घराण्यामध्ये किंवा माझ्या घरातल्या सर्व लोकांनी माझी खिल्ली उडवली. कारण माझ्या घराण्याचा वारसा हा राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक होता. परंतु अतिशय वेगळा निर्णय मी घेतला. त्याचं फक्त कारण एकच की मला पूर्वी लाभलेला माझा शिक्षक.
2: नक्कीच. सरदार कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला आणि तुमच्या पूर्वजांबद्दल किंवा या सरदार घराण्याबद्दल काय सांगाल, काय गोष्टी तुम्ही पाहिल्या होत्या?
3: मी ज्या कुटुंबामध्ये जन्मलो त्या कुटुंबाचा ऐतिहासिक असा वारसा आहे. देवास या ठिकाणी जे राजघराणं आहे त्या ठिकाणी माझे पंजोबा नारायणराव लगड हे त्या ठिकाणी सरदार म्हणून त्या दरबारामध्ये काम पाहत होते. आणि अतिशय त्यावेळी इतकं दूर असताना देखील त्यांच्या कार्याचा त्यांच्या कामाचा प्रभाव त्या ठिकाणी राहिल्यानं त्यांना अनेक वेगवेगळी सन्मानचिन्ह प्राप्त झाली. नव्हे तर त्या महाराजांच्या हस्ते त्या काळात मिळालेले आजही काही ढाली आहेत, तलवारी आहेत, त्या आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडं त्या वस्तूंकडं पाहतो निश्चितच आम्हालाही प्रेरणा मिळते. आणि त्यांच्या कामाचा जो प्रभाव होता तो निव्वळ स्वतःपुरता न राहता समाजाच्या उपयोगी पडण्याचं त्यांचा जो वारसा आणि गुण होता तो माझ्या पिढ्यांपिढ्यापूर्वीच्या म्हणजे आजोबांमध्ये आला, नंतर वडिलांमध्ये आला. आणि त्यामुळे एक सामाजिक कणव असणं, करुणा असणं आणि उपेक्षित असतील, वंचित असतील, ह्या लोकांच्या बरोबर काम करणं, त्यांना कुठल्याही प्रकारची वेगळी वर्तणूक किंवा वेगळं वाटेल अशा प्रकारचं वर्तन आमच्या घरामध्ये कधी घडलं नाही. आणि म्हणूनच मला आजही तुम्हाला मॅडम मला सांगा वाटतं, 72 ज्यावेळी दुष्काळ होता त्यावेळी निम्मं गाव जगवण्याचं काम माझ्या आजोबांनी आणि माझी जी पंजी आजी होती ती जुन्या काळात मोठी शिकलेली होती, ती घोडेस्वारी करत होती, नेमबाज होती आणि तिला चांगल्यापैकी उत्तम प्रकारचं इंग्लिश बोलता येत होतं. अतिशय अशी सुशिक्षित असणारी माझी पंजी, तिचाही प्रभाव संपूर्ण कुटुंबावर असल्या कारणानं आणि त्यामुळे पहिल्यापासूनच कुठल्याही अंधश्रद्धा न पाळता श्रद्धा ठेवून काम करण्याची विचार आमच्या घरामध्ये आणि त्याचबरोबर माझ्या गावाच्या परिसरामध्ये सुद्धा ते लोकांना परिचित होतं, लोकांना प्रभावित असणारं होतं. आणि नुसतं विचारापुरतं न राहता ते कृतीतून वेळोवेळी माझ्या कुटुंबाने ते दाखवलेलं असल्यामुळे एक त्या विचाराचा चांगला एक वर्ग आमच्या गावाभोवती निश्चित तो तयार झाला.
2: नक्कीच. दुर्गम भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये जेव्हा तुम्ही काम करायचा निर्णय घेतला, सुरुवातीला घरातून विरोध होता, कारण तुम्ही सांगितलं की घरातलं वातावरण वेगळं होतं, थोडासा राजकीय पार्श्वभूमी असलेलं वातावरण होतं, पण तरीसुद्धा सुरुवातीचे खडतर दिवस असतील कसे होते?
3: मॅडम खूप त्या काळातले दिवस अतिशय अवघड असे होते. आज काही नाही म्हटलं तरी कुठल्याही घरात जेवणाचा किंवा भुकेचा प्रश्न नाही आहे, परंतु त्या काळात सगळ्यात अगोदर महत्त्वाचा जो काही प्रश्न होता त्या कुटुंबाला दोन टाईम भाकरी कशी मिळेल, चूल कशी पेटेल अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी होता. आणि मी ज्या गावामध्ये मला काम करण्याची संधी दिली होती त्या चिखली गाव अतिशय दुर्गम डोंगराळ, 50% जास्त लोक चिखलीपासून जवळ असणाऱ्या खंडाळ्याच्या स्टोन क्रेशरवर रोजाने कामाला जात होती. ही मंडळी सकाळी 7 संध्याकाळी 9-10 त्या क्रेशरवर काम करायची आणि त्यांचे मुलं माझे विद्यार्थी होते. परंतु जरी ते परिस्थितीने त्यांच्याजवळ काही नसेल परंतु त्यांचं मन अतिशय मोठं होतं. आणि ह्या सर्व मंडळींनी, चिखलीकरांनी जे मला प्रेम दिलं ते प्रेम मला आज तगायत मी माझ्या घरामध्ये सुद्धा म्हणतो की माझ्या कदाचित जे निकटवर्तीय म्हणतो किंवा घरातले रक्तातले नातेवाईक म्हणतो त्यांच्याकडून सुद्धा मला मिळालं नाही, परंतु अतिशय खूप मोठं प्रेम मला ह्या मंडळीने दिलं. आणि त्याचं कारण एकच होतं की ते जे कष्ट घेत होते मॅडम त्या कष्टाला काहीतरी त्यांची जी पिढी होती त्याच्यापासून ती बाजूला जाऊन त्यांचं काहीतरी स्वप्न भविष्यात साकार होईल हा विश्वास त्यांनी आमच्यावर ठेवलेला होता. आणि तो विश्वास मिळवण्यासाठी मॅडम आम्हाला एकाएकी तो विश्वास मला मिळाला नाही. मी सुरुवातीला जेव्हा कामाला सुरुवात केली माझ्या घराच्या इतर बॅकग्राऊंडमुळे लोकांना त्याच्यामध्ये राजकारण वाटत होतं, लोकांना तात्कालिक हा प्रभाव निर्माण करून काही निवडणुकीचे टॅक्टिक्स आहेत का अशा प्रकारची लोक त्यावेळेस टोमणे मारायचे. परंतु जेव्हा अगदी सामान्य कुटुंबातल्या मुलांशी पालकांशी माझा व्यक्तिगत संपर्क सुरू झाला आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून, त्या काळात तर अगदी आम्ही देवळांमध्ये सुरुवातीला शाळा सुरू केली, कालांतराने तिथेलच सोपनराव पवार नावाच्या ग्रहस्थाला त्या शिक्षणाचं अडाणी असणारं ग्रहस्थ परंतु शिक्षणानं विचारानं प्रभावित झाला. 3 क्षेत्र मॅडम अगदी मोफत विद्यालयाला त्यांनी जागा रोडच्या कडेला उपलब्ध करून दिलं. तिथून पुढे सर्व लोकांचं आणि पालकांचं विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये श्रमदान करून अगदी जसे वडारी दगड फोडतात त्याप्रमाणे डोंगरात दगड फोडायचं कामसुद्धा माझ्याबरोबर माझे सहकारी शिक्षक विद्यार्थी पालक यांनी केलं आणि सुट्टीच्या दिवशी ते दगड वाहून आणण्याचं कामसुद्धा ह्या सर्व लोकांनी केलं आणि त्यामुळे आज त्या ठिकाणी ती इमारत उभी राहिली.
2: नक्कीच. सुरुवातीला शाळेची परिस्थिती जर म्हणाल तर अगदी शाळेची स्वतःची इमारत सुद्धा नव्हती, इतकी बिकट परिस्थिती होती तुम्ही जेव्हा रुजू झालात तेव्हा. तर शाळेच्या विकासासाठी पहिलं पाऊल काय करायचं असं तेव्हा ठरवलं तुम्ही?
3: सगळ्यात मॅडम असं आहे, प्रत्येकाला शाळा म्हटल्यानंतर भौतिक सुविधा निश्चितपणे आता आवश्यक आहेत, परंतु त्या काळात सगळ्यात अगोदर मला शाळेकरता विद्यार्थी मिळवणं हा मोठा प्रश्न होता. त्याचं कारण घरातला अगदी 7-8-9 वर्षाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिचा आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी तिच्या कामातून म्हणजे जसं आपण बालकामगार पाहतो त्याप्रमाणे ही मुलं काम करायची त्याच्यातून 2 रुपये निर्माण करायचे आणि पालकांना द्यायचे. त्याच्यामुळं पालकांची पण फार अशी इच्छा नव्हती घाईघाईत की माझ्या रोजच्या मिळणाऱ्या इन्कममध्ये काही कमी व्हावं आणि पुढे काय होणार आहे याचं काही त्यांना अंदाज नव्हता. परंतु हळूहळू जेव्हा आपल्या मला आठवतंय त्यावेळी गिरीश कुलकर्णी जे आपले स्नेहालयाचे प्रमुख आहेत त्यांच्याशी माझा संपर्क आला होता. तेही माझ्या त्या काळात त्या शाखेत आलेले होते. सुधा कांकरिया मॅडम म्हणून आहेत ते रोटरी क्लबचं काम करत होत्या. त्यांच्याबरोबर अनेक सहकारी की ज्यांना सामाजिक कामाची आवड आहे असे सहकाऱ्यांशी मी कॉन्टॅक्ट करत होतो त्यांना निमंत्रित करत होतो. ते येऊन त्या पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृती करत होते. आणि जेव्हा प्रत्यक्ष एखाद्या कुटुंबातला विद्यार्थी विद्यार्थिनी कुठलीही शैक्षणिक बाजू किंवा तिच्याजवळ साहित्य उपलब्ध नसताना बाहेरून हे साहित्य मिळतंय आणि त्या साहित्याच्या आधारावर शैक्षणिक नैपुण्य विद्यार्थी विद्यार्थिनी जेव्हा मिळवत होते गाव त्यांचं कौतुक करायला लागलं तेव्हा त्या पालकांमध्ये तो विश्वास निर्माण झाला.
2: नक्कीच काळानुरूप अनेक बदल जे आहेत ते शाळेमध्ये होत गेले मग भौतिक स्वरूपामधले असतील किंवा स्वच्छता असेल मुलांसाठी पिण्याचं पाणी असेल किंवा सुरक्षित परिसरातलं वातावरण तयार करणं असेल हे उपक्रम हळूहळू कसे वाढत गेले कसा प्रतिसाद मिळत गेला कोणाचं सहकार्य यासाठी लाभलं?
3: निश्चितपणे मॅडम या ठिकाणी सांगितलं पाहिजे एक वेळ अशी आली होती की ज्यांचं नाव मी घेत नाही परंतु त्यांनी आम्हाला त्यांच्या वडिलांचं नाव दिलं तर साधारण 1 कोटी रुपयाची इमारत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सुविधा असतील अशी वास्तू उभी करण्याचा शब्द दिला. आणि जेव्हा त्या गावामध्ये आम्ही ग्रामसभा घेतली तेव्हा त्या ग्रामसभेमध्ये हा विषय ज्यावेळी मांडला अतिशय गरीबातला गरीब माणूस त्यावर विचार करून त्याची प्रतिक्रिया एवढीच होती की जे शाळेला नाव होतं ते ग्रामदैवताचं होतं श्री रामेश्वर म्हणून आणि मग आपल्याला ते नाव बदलून आपल्या सद्दीला कुठंतरी तडा जातोय हे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि म्हणजे स्वतःजवळ काही नसतानाही अतिशय अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांनी सुद्धा स्वतःचं काही ठिकाणी काम करून काही ठिकाणी अक्षरशः म्हणजे जुनी झाडं काढायची त्याचं सरपण विकायचं काट्या काढायच्या ते विकायच्या आणि त्याच्यातून पैसे उभे करायचे अशा प्रकारचं काम करून त्या इमारतीसाठी मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव नागोडे बापू यांचं जे स्वप्न होतं मॅडम त्या काळात दुष्काळ असायचा रस्ते नव्हते आरोग्याच्या सुविधा नव्हत्या आणि माझ्यासमोर त्यांचाच आदर्श असा होता. मी पाहिलं की त्यांनी जे लोकांच्या विकासासाठी रस्ते आरोग्य सुविधा आणि वीज हे देण्याकरता अगदी जीवाचं रान केलं आणि मी हे काम करत असताना मला समाजाचा जो विश्वास आहे त्यांच्यावरचा जो विश्वास आहे त्याचा मला मोठा फायदा झाला. कारण लोकांना त्या व्यक्ती ते अध्यक्ष आहेत आणि जेव्हा जेव्हा कामाला सुरुवात व्हायची ते आल्याबरोबर त्यांनी आवाहन केल्याबरोबर अनेक लोक पुढे येत होते आणि त्या इमारतीला मदत मिळत होती शाळेला मदत मिळत होती अनेक चांगल्या प्रकारचे उद्बोधन करणारी माणसंही मला त्या काळात मिळाली आणि त्याच्यामुळे माझ्याबरोबर अनेक लोकांच्या जीवनामध्ये निश्चितपणे फरक झालेला आहे. कारण अशा लोकांचा जेव्हा प्रवास घडत असतो किंवा विचार ऐकायला मिळत असतात मला अतिशय सांगायला आनंद वाटतो. माझ्या त्या रामेश्वर विद्यालयाचाच आनंद झेंडे नावाचा जो विद्यार्थी होता मॅडम त्या काळात विद्यार्थी दशेमध्ये असताना एक शासनाची योजना होती स्वच्छता पंधरवडा पाळायचा तो विद्यार्थी माझ्याबरोबर जेव्हा आम्ही गाव स्वच्छ करायला जायचो गटारी राहायचे नाले राहायचे लोकांच्या गटारी आम्ही ज्यावेळेस काढायचो नाले स्वच्छ करायचो त्याच्यातून त्या विद्यार्थ्याला मला असं वाटायचं की त्याच्यात एक वेगळी चमक आहे आणि मॅडम त्यांनी खरोखर त्याच्यामध्ये प्रत्येक वंचिताविषयी शोषितांविषयी एक वेगळी करुणा आहे, प्रेम आहे, आणि त्या भावनेने बाबा आमटेंच्या विचारांवर श्रद्धा ठेवून त्यांनी ते काम सुरू केलं आणि विद्यार्थी दशेत सुद्धा खूप काम केलं, म्हणजे श्रमदानही भरपूर केलंय. आणि मला आजही ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपल्या शाळेमधून असे विद्यार्थी घडले, याच्यापेक्षा अनेक विद्यार्थी घडलेत, विद्यार्थींनी घडल्यात की जे आज मोठ्या पदावर आहेत, मोठ्या त्यांच्याकडे ब्रँडेड गाड्या आहेत, ते सगळे येतात भेटतात, मोठमोठ्या अधिकारी पदावर असणारी माझे विद्यार्थी आहेत ते जेव्हा येतात मॅडम, त्यावेळेसही आमचा अभिमानाने ऊर भरून येतो. परंतु एक मला ज्यावेळेस आनंद वाटतो की ते गुरुजनांना विसरत नाहीत. एवढ्या मोठ्या पदावर एक विद्यार्थी माझा गोवा आणि महाराष्ट्र राज्याचा युनियन बँकेचा इन्स्पेक्टर आहे, संपूर्ण बँकेचं नियोजन त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे अनेक प्रकारचे अंगरक्षक आहेत, त्याच्या मागे पुढे 10-5 गाड्या कन्वॉय आहे. पण तो जेव्हा आल्यानंतर जेव्हा तो आमच्या पायाला हात लावून दर्शन घेतो, मॅडम आम्हाला हे सगळं जगातलं बाकी काही लागत नाही, आम्हाला असं वाटतं की आपलं जीवन कृतार्थ आहे. आणि ह्या दृष्टीनं मी माझ्या शिक्षकाच्या भूमिकेतून मला निश्चितपणे शिक्षकी पेशाचाही अभिमान वाटतो.
2: नक्कीच. या सगळ्या ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आणि नंतर सुद्धा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले?
3: मॅडम फार अतिशय खूप चांगला प्रश्न आपण विचारलाय, कारण विद्यार्थ्यांच्या मध्ये खूप मोठा न्यूनगंड होता. कारण माझे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांना वेळ प्रसंगी मॅडम इस्त्रीचे कपडे घालू नका असं मला सांगायला लागायचं. त्याचं कारण असं होतं की जर स्टाफ छान याच्यामध्ये जर असेल आणि माझ्या येणारा विद्यार्थी विद्यार्थिनीच्या अंगावर तर फाटलेले कपडे आहेत, पूर्ण कपडेही त्यांच्या अंगावर नाहीत. दुपारी आमच्या डब्यामध्ये जेवणारे ते विद्यार्थी होते, ते विद्यार्थ्यांशी आणि आमच्यामधलं अंतर कमी होण्याकरता आम्ही ह्या गोष्टी केल्या, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी होण्यासाठी प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅडम मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की ग्रामीण भागामध्ये आजही बालविवाहांना खूप मोठा, जरी कागदोपत्री तो दिसत नसला तरी तो चालू आहे. याच्यातून आम्ही काही विवाह थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात 100% त्याच्यातल्या काही मुली आज टॉपर आहेत, आयुष्यमान चांगलं जगत आहेत, याचाही मला निश्चित अभिमान आहे.
2: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की आजही कागदोपत्री दिसत नसलं तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये आजही मुलींचं लवकर लग्न लावून दिलं जातं. त्यामागे काही आमिष असतात, मुलींची जबाबदारी सोपी नाही म्हणून पालक मुलींचं लवकर लग्न लावून देतात, शालेय वयातच लावून देतात, किंवा त्याही मागे काही आमिष असतं की आता पोसायचं कसं किंवा आता पुढचा खर्च आपल्याला होणार नाही, या उद्देशानं सुद्धा तिचं लग्न लावून दिलं जातं. बऱ्याच वेळा तिची इच्छासुद्धा नसते. हे एक चांगलं प्रभावी माध्यम आहे ज्या माध्यमात तुम्ही आज आला आहात. या माध्यमातून काय सांगाल तुम्ही या परिस्थितीबद्दल?
3: मॅडम अतिशय विदारक अशी ही परिस्थिती आहे, कारण निश्चितपणे आजही मी माझ्या काही विद्यार्थिनींचं जे आयुष्य पाहतो, त्यांना बालवैधव्य प्राप्त झालं, त्यांच्या जवळ एक कधी मुलगी आहे आणि ह्या प्रसंगामध्ये माझा स्टाफ त्या मुलीच्या मागे उभा राहिला, तिला डीएड करून दिलं, डीएड झाल्यानंतर ती आज जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षिका म्हणून काम करते आणि मॅडम तिची मुलगी डॉक्टर झालेली आहे. ही सुद्धा अतिशय आम्हाला गावाला आणि आम्हाला सर्वांना अतिशय समाधानाची गोष्ट आहे. परंतु आम्हाला वारंवार असं वाटत आलं की तिचं खूप मोठं आयुष्य, आपल्या अनेक रूढी परंपरा कल्पना ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तिनं तिचं आयुष्य अक्षरशः एका मुलीकरता खूप, जे आपण म्हणतो ना पूर्ण आयुष्य जाळणे, त्या वाक्प्रचार खरोखर अतिशय गरीब कुटुंबातली ती मुलगी होती, शाळेमध्ये पहिली येणारी विद्यार्थी, सर्वांची लाडकी विद्यार्थिनी, पण जेव्हा अशी घटना घडली तेव्हा पण तिनंही त्यातून सावरून जे यश मिळवलं तेव्हा मॅडम निश्चितपणे जर शिक्षणाच्या माध्यमातून हा आत्मविश्वास आमच्या विद्यार्थिनींना मिळाला तर एका विद्यार्थिनीबरोबर अनेक कुटुंब उभे राहतील, नवे संस्कारित होऊन चांगल्या प्रकारचं सामाजिक स्वास्थ्य सुद्धा राखलं जाईल, याच्याबद्दल मला कुठलीच चिंता वाटत नाही.
2: नक्कीच. शाळा म्हटलं की अभ्यास आले आणि त्याचबरोबर इतर ॲक्टिव्हिटीज सुद्धा आल्या, अगदी क्रीडा असेल, कला असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, यासाठी शाळेमध्ये कसे प्रयत्न केले, या सगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी कसं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं?
3: निश्चितपणे आपल्याला मॅडम मला सांगायला आनंद वाटेल, 92-93 साली आपल्या देशाचे क्रीडा विभागाचे एक सचिव आहुजा नावाचे, ते चालले होते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. त्यांच्या गाडीचा घोटाळा झालेला आणि ते आमच्या रस्त्याला गाडी थांबलेली होती आणि आम्ही पण मोटरसायकलवरून त्याच रस्त्याने शाळेला निघालेलो, परंतु एक कुटुंब थांबलेलं होतं, त्यांनी हात केला, आम्ही थांबलो. त्यांच्या कुटुंबामध्ये लहान मुलं होती, स्त्रिया होत्या, त्यांना आम्ही थोडंसं पाणी बिस्किट वगैरे दिलं. त्या काळात पंक्चरची सुद्धा व्यवस्था जवळ नव्हती, ते पंक्चर गाडीचं चाक यूज तर त्यांना आम्ही आमच्या विद्यालयात नेलं. मॅडम त्या काळात एका कागदाच्या प्रस्तावावर त्या ग्रहस्थाने 2 लाख रुपयाचं क्रीडा साहित्य श्रीरामेश्वर विद्यालय चिखलीला मिळालं. आजही त्याच्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारच्या कुस्तीच्या मॅट होत्या, टेबल टेनिस, हॉलीबॉल, फुटबॉल, म्हणजे खेळण्यासाठी जेवढं आधुनिक साहित्य त्या काळात इतरांकडे नव्हतं ते आमच्या विद्यालयाकडं

0: सांभाळायचं काम केवळ फक्त मुख्याध्यापकांची जबाबदारी नसते तर संपूर्ण टीमची जबाबदारी असते. कुठलंही चांगलं काम करण्यासाठी अनेक हातभार लागतात. जसं अनेकांनी एक शालेय मदत म्हणा किंवा शालेय कुठल्याही कामामध्ये आपला सहभाग म्हणा, थोडासा खारीचा वाटा म्हणून अनेकांनी सहकार्य केलं. पण शाळेबद्दल, शाळेच्या टीमबद्दल काय सांगाल?
1: ह्या बाबतीत मी मॅडम मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्याबरोबर जी टीम आली, मला जी टीम मिळाली, ती माझे सहकारी म्हणून तर होतेच, परंतु एकामेकाच्या त्या काळात कोणालाही पगार नव्हते, विना पगारी आणि घरून डबे आणायचे, आणि येणारी टीममधले सुद्धा फार उच्च घराण्यातली लोकं नव्हती, त्यांनाही खूप अडचणी होत्या. त्यामुळे ज्या ठिकाणी आपण काम करतोय त्या विद्यार्थ्यांची अवस्था ह्या माझ्या टीमच्या चांगल्यापैकी त्यांना समजली. ह्या टीमनं अतिशय विद्यार्थ्यांवर, मॅडम आश्चर्य वाटेल तुम्हाला, रात्री एक एक दीड दीड वाजेपर्यंत आमची अभ्यासिका चालायची. पालकांनी आम्हाला, आता कायदे आहेत विद्यार्थ्यांना मारू नये, शिक्षा करू नये, परंतु कायद्याच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारची कडक शिक्षा देऊन आमच्या टीमनं विद्यार्थी घडवलेत. नुसते घडवले नाही, रात्री स्वतः अभ्यासिकेला तिथं थांबायचं, व्यक्तिशः अभ्यास घ्यायचा, पहाटे पुन्हा विद्यार्थ्यांना उठवायचं, मुलांना रनिंग करायला लावायची, अभ्यासाला बसवायचं, पाठांतर करायला लावायचं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या टीमनं केलेल्या आहेत. आणि याचे साक्षीदार आजही माझे विद्यार्थी आणि जे आता जे पालक आहेत ते वयानं अतिशय ज्येष्ठ झालेले आहेत, पण आजही ते सुखदुःखाला आमच्या कुठल्याच टीम मेंबरला विसरत नाहीत. आणि ज्याचं कारण हे ऋणानुबंध मॅडम असे निर्माण झाले की जे पगारासाठी काम न करणारे माझे सहकारी होते. आणि मला सांगायला अति काही संकोच वाटत नाही, माझा स्वभाव पण थोडासा हट्टी, स्पष्ट बोलणारा, रागवणारा, वेळ आल्यावर मी फटकन बोलून जायचो, परंतु नंतर माझ्या लक्षात यायचं की माझ्या बोलण्यामुळे माझ्या कर्मचाऱ्याचं, माझ्या सहकाऱ्यांचे निश्चितपणे मन दुखावलीत, परंतु एकाही सहकाऱ्यांनी कधीही असं मनात ठेवलं नाही. उलट मला ते जाणीव करून द्यायचे की सर तुम्ही ती वेळ होती, तुम्ही बोलले, परंतु त्याच्यामुळे आपलं काम चांगलं झालं. आम्ही पुन्हा सगळी, आणि मॅडम एकही दिवस असा आमचा गेला नाही, आम्ही सगळी एकत्रितरित्या डबे खायचो. विद्यार्थी सुद्धा आमच्या बरोबर भोवती राहायचे, कोणाची भाजी असेल, भाकरी असेल, चपाती असेल, एक एक घास प्रत्येक विद्यार्थ्याचाही आम्हाला मिळायचा, आमचाही विद्यार्थ्याला मिळायचा. जेणेकरून हे जे नातं होतं की तो विद्यार्थी सहकारी हा आपल्या कुटुंबातलाच एक ज्यावेळेस वाटतो त्यावेळेस मॅडम कामामध्ये विश्वास निर्माण होतो. आणि ती विश्वास एकदा त्या कामामध्ये निर्माण झाल्यानंतर चांगलं काम करण्याकरता फार वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, असा माझा अनुभव आहे.
0: नक्कीच. या सगळ्यामध्ये पालकांचा सहभाग सुद्धा खूप महत्वाचा आहे, किंवा त्यांचं सहकार्य सुद्धा खूप महत्वाचं आहे, त्यामुळेच अनेक विद्यार्थी घडले राहिले. पालकांबद्दल काय सांगाल?
1: निश्चितपणे मॅडम, काय होत आहे, सगळी अडचण आज असं आहे की पालकांना आपली जी परिस्थिती आहे किंवा आपण जे कुचंबना करून दिवस काढलेत त्याच्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीला ते दिवस चांगले मिळावेत ही अपेक्षा 100% आहे. आणि मग ही अपेक्षा असताना शिक्षणाच्या माध्यमातून कुणी भरती व्हायला लागलं, कोणाला छोटे छोटे व्यवसाय करता यायला लागले. मॅडम त्यावेळी सुद्धा मी पंचायत समितीने ज्या आपल्या विधवा परित्यक्ता असतात त्यांना शिलाईचे मशीन दिलेले होते, ते बंद पडलेले होते, ते वापरत नव्हत्या, ते लेडीज, मी ते सगळे मशीन गोळा केले होते. आणि आमच्या विद्यार्थिनींना, काही पाल्यां म्हणजे विद्यार्थिनींच्या जे आपण आई म्हणतो त्यांनाही प्रोत्साहित केलं की तुम्ही इथं या. आणि त्यांना शिकवण्यासाठी आम्ही एक टीचर त्यावेळी नेमला होता, तो त्यांना किमान ब्लाऊज शिकवायचं ट्रेनिंग मॅडम त्यांनी दिलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, त्यांच्यातून जेव्हा 10-20 रुपये 50 रुपये कमावण्याची क्षमता निर्माण झाली, पैसे कमावण्यापेक्षा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर, बळावर त्यांची पावलं पुढे पडत गेले. आणि म्हणूनच पालकांनी ह्या सर्व गोष्टींना मोठ्या विश्वासानं आमच्या आम्हाला

0: साथ दिली हे सुद्धा मोठं पालकांचं मी योगदान समजतो. कारण आज परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा पालक शिक्षक यांच्यामध्येच अविश्वासाचं नातं दिसून येते. त्याच्यामध्ये समाजानुसार काही विकृती निर्माण झालेल्या आहेत, त्या विकृतींच्या मुळे कदाचित असेल, परंतु ती भावना आम्हाला आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये कधी अनुभवायला, विचित्र अनुभव अनुभवायला कधी मिळाली नाही.
1: नक्कीच शिक्षण पद्धतीमध्ये काळानुरूप खूप बदल झाले. म्हणजे शाळेचे सुरुवातीचे दिवसही तुम्हाला माहिती आहेत, तेव्हाची शिक्षण पद्धती, अभ्यासक्रमाची पद्धती आणि आत्ताचं सध्याचं शैक्षणिक वातावरण, याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, खूप बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये पालक ज्यावेळेस यायचा त्यावेळेस किमान त्या पालकाच्या घरामध्ये दोन मुलं दोन मुली राहायची, आजी आजोबा राहायचे, चुलता चुलती राहायचे. आज आम्हाला असं दिसतंय की आई वडील, पहिला मुलगा असेल तर एकच मुलगा आहे माझ्याकडे, तो संपूर्ण मी सर्वे ठेवला आहे. पहिली मुलगी असेल तरच मात्र दुसरा मुलगा आहे आणि तेवढ्यावरच ते चौकोनी कुटुंब आहे. भौतिक प्रगती भरपूर झालेली आहे, त्या प्रगतीच्या माध्यमातून मोबाईल असेल, डिजिटल माध्यमातून असेल, हे सर्व मिळतंय. परंतु आपल्या विद्यार्थ्याला त्या माध्यमातून शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे ही भावनाही आता सर्वत्र वाढीस लागलेली आहे. आणि या निमित्तानं आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मला निश्चितपणे रोटरी क्लब अहमदनगर असेल, रोटरी क्लब पुन्हा असेल, यांचं मी आभार निश्चितपणे मानले पाहिजे. कारण यांनी रोटरीच्या माध्यमातून मॅडम माझ्या विद्यालयाला 5 डिजिटल क्लासरूम त्यांनी उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या माझ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना डिजिटल क्लासरूम मिळाल्यामुळे खूप काही अशा संकल्पना आहेत की प्रत्येक शिक्षक शिकवण्याचा प्रयत्न करतो परंतु ते समजतीलच असं काही नाही. परंतु कार्टूनच्या माध्यमातून असेल, अॅनिमेशनच्या माध्यमातून असेल, त्या कल्पना त्याच्या स्पष्ट होत आहेत, तो चांगलं शिक्षणाचे दर्जा त्याला मिळतोय. परंतु एआयचंही शिक्षण मिळालं पाहिजे असं अनेक पालक आमच्याकडे येत आहेत. आमच्याही संस्थेनं सोनिया गांधी पॉलिटेक्निक आहे, इंदिरा गांधी पॉलिटेक्निक आहे, ह्या दोन पॉलिटेक्निकच्या माध्यमातून दर शनिवारी मॅडम प्रत्येक विद्यालयामध्ये आमचे प्राध्यापक जातात. एआयचं ट्रेनिंग अगदी 5वी ते 10वीपर्यंत घड्याळी 2 तास. आता जी शासनाची आनंदी शनिवार ही एक संकल्पना आलेली आहे की त्या दिवशी अभ्यासाव्यतिरिक्त काही ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमचे जे राजेंद्रदादा नागवडे संस्थेचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून हे एआयचं शिक्षण सुद्धा आपण विद्यार्थी विद्यार्थिनींना दिल्यामुळे पालकांच्या मध्येही एक विश्वास निर्माण झालेला आहे की बा आपले विद्यार्थी नाही तर मॅडम अलीकडे अनेक पालक परिस्थिती नसतानाही पुण्याला शिकायला पाठवायचे, शहरात शिकायला पाठवायची ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. आणि विद्यार्थी विद्यार्थिनी लवकरच आपल्या आईवडिलांपासून तुटतायत, गावापासून तुटतायत आणि मग त्यांची पण नाळ एकदा तुटली की अनेक प्रश्न सुद्धा पुढे निर्माण झालेला पाहायला मिळत आहे.
1: नक्कीच एक मुख्याध्यापक म्हणून सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ जरी बघितला तरी एक मुख्याध्यापकांसमोर काय चॅलेंजेस समोर आहेत, आज कुठलं मोठं आव्हान समोर आहे?
0: मॅडम, खूप मोठं आव्हान मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या आज अनेक मुख्याध्यापकांपुढे आहेत. ज्या गोष्टीची आपण कोणीही चर्चा करत नाही त्या गोष्टींना सगळ्यात जास्त त्या अडचणींना सामोर मुख्याध्यापकांना जावं लागतंय. विद्यार्थिनींच्या संदर्भात सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे हे मात्र समाज कबूल करतो, परंतु हे सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं असताना विद्यालयामध्ये आज पालकांमध्ये गावामध्ये हा विश्वास आहे की शाळेमध्ये आमची विद्यार्थिनी सुरक्षित आहे. परंतु राज्यामध्ये देशामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते मॅडम आणि पालक मेळावा आम्ही घेतो, पालकांचा डोळ्यातला अविश्वास ज्यावेळेस आम्ही पाहतो सगळ्यात जास्त दुःख आम्हाला त्यावेळेस होतं. आणि आजही आम्हाला असं दिसतंय की अनेक काही विकृत प्रवृत्ती आहेत की ज्या सामाजिक म्हणजे मोठेपणा मिरवण्याचं साधनच शैक्षणिक संस्था शाळा या ठिकाणी समजतात. वेगवेगळ्या माध्यमातून त्या शाळांना त्रास देणं, वेगळी माहिती मागवणं, जेणेकरून ते कुणीतरी मोठं पुढारपणच करण्याची वेगळ्या पद्धतीची जागा सुद्धा शाळांमध्ये निर्माण होते. ही सुद्धा मुख्याध्यापकांना अतिशय अडचणीची गोष्ट आहे. अनेक गोष्टी अशा आहेत की तो विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या पालकांच्या बरोबर शेअर करायला सुद्धा आता घाबरतो. आणि माझ्या दृष्टीनं हाच सगळ्यात मोठा धोका आहे की आमच्या मुख्याध्यापकाला जर पालकांशी बोलताना संकोच वाटणार असेल किंवा भीती वाटणार असेल आणि जर तो सत्य सांगणार नसेल तर अनेक वेगळ्या गोष्टी, अनेक विचित्र गोष्टी ह्या भागात घडतील. त्याच्याकरता शासनानं आपल्याला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला समुपदेशक दिलेले आहेत. परंतु मॅडम, डिजिटलायझेशन किंवा मोबाईलचा अतिवापर ह्या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये ज्याला आपण कडीतपणा म्हणतो किंवा शहाणे होण्याची जी वय असतं, हे वय खूप लवकर आलेलं आहे याची जाणीव कदाचित पालकांना होत नाही. आणि हे जेव्हा आपण पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पालकही आता ती बाकीच्या सगळ्या गोष्टी तो मान्य करतो, परंतु ह्या मुद्द्यावर चर्चा करताना तो स्वतःच्या विद्यार्थी मुलावर पाल्यावर त्याचा विश्वास 100% प्रत्येक पालकाचा असतो, तो असलाच पाहिजे. पण तो त्याच्या बाबतीत उन किंवा दुसरं काहीच ऐकण्याची मनस्थिती त्याची नसते. आपल्या माध्यमातून माझी उलट विनंती आहे की ही जागृती पालकांमध्ये होणं गरजेचं आहे की डोळेसपणे आपल्या पण मुलाकडे आणि मुलीकडे आपण पाहिलं पाहिजे. त्याला आता एवढा लाड वाढलेला आहे, प्रत्येकाला एकच असते आणि तो बिंदासपणे शिक्षकाला येऊन सांगतो त्याला काही तुम्ही जास्त त्रास देऊ नका, त्याला त्याच्या पुरतं भरपूर आहे. याचा परिणाम अनेक पातळ्यांवर होतोय, म्हणजे नुसतं शिक्षकांवर होत नाही तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासावर सुद्धा तो परिणाम होतोय आणि भविष्यामध्ये त्याला ह्या गोष्टीचा निश्चितपणे तोटा होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच नक्कीच. शाळा म्हटली की विद्यार्थी आले, पालक आले, टीम आली आणि एक कुठेतरी ऋणानुबंध तयार होत असतो जेव्हा आपण काम करत असतो. असा एखादा प्रसंग की आजही तुमच्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे शाळेच्या दृष्टीनं, तुमच्या दृष्टीनं, जो तुम्हाला आजही खूप इमोशनल करून जातो, असा कुठला प्रसंग आहे?
0: मॅडम, असे बरेच प्रसंग आले, परंतु एक प्रसंग निश्चितपणे तुम्हाला सांगितला पाहिजे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी त्या काळात स्वातंत्र्य योद्ध्याची भूमिका बजावली. देश स्वतंत्र झाल्यानंतर ह्या लोकांसाठी म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य सेनानी आपण म्हणतो यांच्यासाठी शासनाने त्यांना काही मानधन सुरू केलं, सुविधा दिल्या. माझ्या परिसरातला एक आवलिया असा होता ज्यांचं नाव आजही माझ्या त्या परिसरामध्ये मोठ्या श्रद्धेने घेतलं जातं, आनंद आश्रम स्वामी महाराज म्हणून त्यांच्याकडे पाहिजे. ते कुठलीही बोवाबाजी करत नव्हते, परंतु ते स्वातंत्र्य सेनानी होते. सरकारने दिलेल्या ह्या सर्व सुविधा त्यांनी नाकारल्या होत्या आणि सगळ्यात जास्त काम लोकांमध्ये लोकजागृती जी म्हणतो, खऱ्या अर्थानं ती लोकजागृती करण्याचं काम त्या काळापासून आनंद आश्रम स्वामी महाराजांनी केलं. चिखलीलाही ते विद्यालय बंद करावं असंही एक वेळ माझ्यावर आली आणि जेव्हा ती वेळ आम्ही सर्व स्टाफ त्यांच्याकडे जाऊन आम्ही काही बोलायच्या आतच त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, मी तिथं येणार आहे आणि आपलं विद्यालय चांगलं चालेल. लोक एकच भेट दिली मॅडम आणि त्याच्यानंतर त्या परिसराला त्यांच्यातला त्यांच्याविषयी असणारी श्रद्धा असेल, विश्वास असेल, याच्यामुळे ते विद्यालय चांगल्यापैकी उभं राहिलं हे मी कधीच विसरू शकणार नाही.
1: आज तुम्ही सर स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे, कसं वाटतंय?
0: मला खूप आनंद वाटतोय. मॅडम, डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचा माझा फार जुना ऋणानुबंध निर्माण होता. गळ्यामध्ये शबनम टाकून हा ग्रहस्थ किरकोळ मदत घेण्याकरता चालत चालत येत होता. माझी शाळा स्टँडपासून 6 किलोमीटर 7 किलोमीटर अंतरावर होती आणि मी आजही माझ्या डोळ्यापुढे ती शबनम घेऊन आणि कुठलंही काहीही मनामध्ये किंतु कमीपणा नाही. सर कुठलं काय मिळतं आहे आपल्याला, एवढं धान्य मिळतं आहे, एवढे घे जुने कपडे मिळत आहेत, कोणाचे जुन्या ज्या वापरलेल्या वस्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला चालत आहेत, आम्ही ते गोळा करून द्यायचो. आणि त्या सरांच्या माध्यमातून जेव्हा आनंद झेंडेसारखाही विद्यार्थी आज त्या ठिकाणी काम करतो आहे, मॅडम हे करत असताना एक मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की ह्या स्नेहालयामुळे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असेल, वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, हा स्नेहालयाला मदत देऊनच केला जातो. अगदी गेल्या वर्षी गणपतीच्या काळात मीही स्वतः आनंदच्या तिथं माझ्या तिथं त्याच्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत सहकुटुंब सहपरिवार त्यांनी मला तो कायम बोलवत असतो, परंतु जेव्हा गेलो तर त्याला सांगितलं की बाबा रे असे किती येत आहेत, तर त्यांनी सांगितलं अनेक आपले शिक्षक अनेक विद्यार्थी ह्या त्यांनी जो यज्ञ पेटवला आहे मॅडम त्याला ते मदत करत आहेत, आहुती देत आहेत, जी लागेल ते विद्यार्थ्यांना उभं करण्याचं काम, शोषित आणि वंचितांना उभं करण्याचं काम स्नेहालयाच्या माध्यमातून होत आहे. आणि कधी कधी खरोखर अगदी ह्या कार्यक्रम आहे म्हणून नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे मॅडम की आज अनेक मुलींना आधार देण्याचं काम, त्या मुलींचं पूर्ण आयुष्य उभं करण्याचं काम स्नेहालय करतंय. आम्हाला ह्या स्नेहालय कार्यकर्त्यांचा मनापासून खूप खूप मोठा अभिमान आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजाला सुद्धा मी आवाहन करू इच्छितो, हे जे काम चाललंय याच्याकडे आपण डोळस पद्धतीने पाहून फुल न फुलाची पाकळी आपण त्याच्यामध्ये मदत करण्याची भूमिका त्या कामासाठी घेतली पाहिजे, तीच खरी राष्ट्रभक्ती आहे.
1: नक्कीच. आज सर तुम्ही रेडिओ या माध्यमात आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकला आहे का?
0: हो, बिना का गीत मला मला खूप आवडायची. दर बुधवारी 8 वाजता किंवा 8:30 ती बिना का गीत मला लागायची आणि त्याच रेडिओच्या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारची गीतं, अनेक चांगल्या प्रकारची गोष्ट, विशेषतः त्या काळात गदी माडगुळकर यांनी गायलेलं गीत रामायण यांचा खूप मोठा प्रभाव आमच्यावर किंवा माझ्यावर राहिला. आणि ती एक आवड रेडिओच्या खूप मोठी एक उत्सुकता, मला तर लहानपणापासूनच हे रेकॉर्डिंग तुमचं हे पाहणं ही खूप वेगळी उत्सुकता होती. आणि जेव्हा आनंदनी काल मला सांगितल्यानंतर मी त्याला म्हटलं बाबा तुमचे कुणी इंटरव्ह्यू घेताना मी पाहण्याची माझी इच्छा आहे, पण मी इंटरव्ह्यू देऊ शकेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण मॅडम आम्ही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून किंवा राहणारी माणसं आहोत आणि हे जे सगळं अनेक लोकांचे आम्ही इंटरव्ह्यू पाहतो त्यांचं बोलणं, आपण पण जेव्हा बोलत असतात तुमचं जे ट्युनिंग, ही सर्व कला तुम्ही आत्मसात केलेली आहे. तुमच्या बोलण्यावरती लोक आकृष्ट होतात, ही खूप मोठं म्हणजे मी म्हणतो ही खूप मोठी संपत्ती आहे. इतकं सोपं नाही आहे की लोकांना आकृष्ट करायचं. आज आम्ही पाहतो की लोकांना काही दिलं तर लोक तेवढ्यापुरते येतात आणि परत सोडून देतात, परंतु आपल्या माध्यमातून रेडिओचा आवाज हा कधीच विसरला जात नाही, हा काळजापर्यंत पोहोचणारा आवाज आहे आणि म्हणून तो निश्चितपणे चिरकाल टिकेल.
1: नक्कीच सर, या माध्यमात आज तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला ऐकावंसं वाटेल?
0: गीताचा जर विचार केला, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला रामायण ऐकायला खूप आवडतं आणि गदी माडगुळकरांचं जे आहे गीत रामायण लव अंकुश गाती हे मला ऐकायला आवडेल.
1: नक्कीच सर, या माध्यमातून आज तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं जे नेहमी तुम्हाला ऐकावंसं वाटतं ते गाणं मी नक्कीच प्ले करेन. आणि आज सर वेळात वेळ काढून तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, एक चांगला विचार जो आहे तो अनेकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर, धन्यवाद.
0: आपणही एका ग्रामीण भागातल्या छोट्याशा गावामध्ये काम करणाऱ्या एका छोट्या माणसाला आपण इथे बोलून संधी दिली. निश्चितपणे मॅडम आम्ही ग्रामीण भागातली माणसं आहोत, जेव्हा नांगरणी केल्यानंतर पूर्वीच्या काळात बैल गोठ्यात बांधली जायची, नांगरण केल्यानंतर ते कष्टाचं काम राहायचं. मला आठवतं त्या काळातही बैल बांधल्यानंतर नांगरून आल्यानंतर बैल बांधली आणि त्यांच्या पुढे खायला टाकली तर ती लगेच खायला सुरुवात करत नाही. मालक जेव्हा पाठीवर थाप मारेल तेव्हा ते समाधानानं मालकाकडे पाहायचे आणि काम त्यांच्या खायला सुरुवात करायची. तसं आज आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला जरी संधी मिळाली असली तरी मला व्यक्तिशः या निमित्तानं असं वाटतंय की माझे सारखे काम करणारे अनेक खूप मोठं काम करणारे व्यक्तिमत्व इथं आहेत. निश्चितपणे ही संधीसुद्धा अशा प्रकारची संधी त्यांना मिळावी आणि त्यांनी केलेलं कामसुद्धा समाजाबरोबर यावं आणि आपण समाजासमोर अशा व्यक्तींना आणि कामांना आणून खूप लोकांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्याचं काम करताय यासाठी आपले धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव मधील लगड सरदार कुटुंबात जन्मलेले सचिन सयाजीराव लगड. आज आपण एक प्रयोगशील मुख्याध्यापक म्हणून त्यांची मुलाखत स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रावर नगर डायरी या कार्यक्रमामध्ये घेतली. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमाची वेळ इथे संपली आहे. पुन्हा भेटणार आहोत आपण उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 14, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र, श्यामची आई, साने गुरुजी। या पुस्तकातील रात्र 14 श्रीखंडाच्या वड्या। आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत। आईचा पाक कधी बिघडतच नसे। वड्या खुसखुशीत सुंदर भावयाच्या, त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे। दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद। पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती। पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती। वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणाव्यास लावी। एके दिवशी आई मला रागे भरली होती, त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते। वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे। त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार, तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईल म्हणते, तुम्ही याल का उद्या 3 फेब्रुवारी? तुम्ही कशा छान करता, तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरं। माझी आई म्हणाली, येईन हो, वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत। मला सुद्धा तिची करमणूक होती। यायची, गाणी म्हणून दाखवायची। पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून। मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे। आली 4 पुष्कळ झाले। त्या कृष्णीला सासरची माणसे 2 झाली तरी माहेरी पाठवित नाहीत। तिची आई त्या दिवशी रडली हो, त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना। मग या उद्या, वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन, जाते मी आता। आईनं कुंकू लावलं व पार्वतीबाई गेल्या। दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं झाली, परंतु आईला बरं वाटत नव्हतं। उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली। मी आईला विचारले, आई निजलीस सी? श्याम, अंग दुखते आहे, जरा चिपतोस का? आई म्हणाली। मी आईचे अंग चिपू लागलो। आईचे अंग कुढत झाले होते, तिचे कपाळ मनस्वी दुखत होते। मी मग बाहेर खेळायस गेलो। इकडे वेणू आईला बोलवायला आली। आई निजली होती। येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणिन्य म्हणाली। आई उठली। आई तिला म्हणाली, जरा पडले तो डोळा लागला, मी विसरले नव्हते, आता येणारच होते, चल। आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली। निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या। मी खेळून घरी आलो तो आई नाही। मी आईला शोधू लागलो। शेवटी वेणू ताईकडे गेलो। मला अंगणातच पाहतास, काय रे श्याम, आईला पाहाव्यास आलास वाटते, ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करता आहे, मी उद्या सासरी जाणार आहे, श्याम, वेणू मला बोलली। मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले। ए श्याम, आपण केशराची पूड करू, तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ। वेणूच्या कामात मी मदत करू लागलो। वेणूने केशर खाल्ले व मी 6 वेलदोड्याची पूड केली। श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारलं। आईच्या बोलण्याचा सुर ओळखून मी म्हटले, मी काही वड्यांसाठी नाही आलो, वेणुताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? वेणू म्हणाली, श्याम तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागे भरत जाऊ नका बरं. आई म्हणाली, वेणे अगं मला का माया नाही, एखाद्या वेळेसच रागवते, पण त्याच्या बऱ्यासाठीच ना. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे, परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो, पहा गोळी झाली, ताट्यात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापित होती. 5 मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारे करून जा. आईला नाही म्हणवे ना. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या, कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम हे ताट खरवडून खा, घे. मी विराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम तुझे सदराचे बटन तुटले आहे वाटते, सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते. वेणू म्हणाली, मी वेणूताईला सदरा काढून दिला, तिने फनेरे काढले. बायका सुईदरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात ना, त्याला कोकणात फनेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम चल गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणू हे आली होती. श्यामची आई वेणूने हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निदल्यास सा बरं नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले, तो चटका बसला. श्यामची आई बरा झाला आहे हा आताप, ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, वेणूताई आईला दुपारपासूनच बरं वाटत नव्हतं, ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो. वेणूने विचारले, मी तुम्हास बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहीत, तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामची आई. अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, अंग जरा कणकण करीत होते एवढंच. श्याम जा बाळ दिवा लाव, तिने सांजा झाल्यात. मी दिवा लावला, देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते, ती गईवरून म्हणाली, श्यामची आई तुम्ही अंगात ताप असताना वड्या कराव्यास आलात म्हणून हा ताप वाढला, नसत्या वड्या झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्या, प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत? माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते? वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही, अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मूठ घेऊन ती आम्ही धुवूनच आणतो, 10 माणसांचा स्वयंपाक करतो. असे म्हणायला लावून नको घेऊस, अमशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल. जा आता तू घरी, आई तुझी वाट पाहत असेल. वेणू आईजवळच बसली, ती जाईना. मी वेणूस म्हटले, वेणूताई त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर. वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाले, वेणे वेड्यासारखं काय बोलतेस, तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्यात चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते. माहेरच्या माणसास नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी, त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सुचली म्हणून काय झालं. तुला श्याम परका वाटत नाही तशी तू मला वाटत नाहीस. मला त्रास का झाला, केवढे समाधान वाटते मला. वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जाहो आता घरी, मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईन. वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, श्याम चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवळ्या केल्या आहेत, त्या पडघुलीभर तुझ्याजवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले, नाहीतर मी भात ठेवूनच जाते. माझी आई म्हणाली, वेणे अगं श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले. परंतु वेणूने ऐकलंच नाही. तिनं विस्तव पेटवला, तांदूळ घेऊन ओरा धुतला व आधण येतात भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम काय झाले रे. मी म्हटले. वेणू म्हणाली, श्याम तुझी आई फार थोर आहे, तू तिचे ऐकत जा बरं. तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले. ते मला अजून आवरत नाहीये. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून ओढेल, आईनं हळूच सांगितलं. व मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी विनुताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटलं. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दुखी निघून गेल्या. वेणूसुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजून आहे, ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात बरं, परंतु त्यांचे जे सद्गुण आहे ना, ते सदैव चमकत राहतात. या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकातील रात्र 14 या ठिकाणी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

नमस्कार, माझं नाव मोहन नरहरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिकहो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग हंसध्वनी. ऐकूया स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आज आपल्यासाठी घेऊन आलोय राग हंसध्वनी. साधारण संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान हंसध्वनी गायला, ऐकला किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा तुम्हाला काही चांगले परिणाम दिसून येतील. एक म्हणजे तुमची एकाग्रता वाढेल, आशावाद खूप वाढेल. म्हणजे जर निराशा आली असेल तर नक्कीच एक प्रकारची आशा जागृत होईल आणि त्याचबरोबर विचारांमध्ये सुद्धा सुसूत्रता येईल. कोविड-19 काळामध्ये संशोधन केलं होतं, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की राग हंसध्वनी ऐकल्यामुळे मानसिक स्वास्थ्य खूप सुधारलं. त्यामुळे जर तुम्हाला निराशा वाटत असेल आणि एक प्रकारचा आळस वाटत असेल तर राग हंसध्वनी ऐका. खूप आनंदी आणि आशावादी सकारात्मक वाटायला लागेल. आज आपल्या पुढे सादर करणार आहे आलाप आणि त्यानंतर एक भजन. या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया ईमेल पाठवा. ईमेल cureTune@gmail.com. cureTune@gmail.com. धन्यवाद. जय हो.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफ एम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग हंसध्वनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफ एम, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफ एम वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

साध्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, मी मुरळी अंबिका मल्हार, लोककला अभ्यासक। समाजातील शोषित आणि वंचित महिला मुलींसाठी स्नेहालय संस्था करत असलेलं काम पाहायला एकदा जरूर या आणि आपल्या सामाजिक जाणीवा समृद्ध करा। ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: आज जाने

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहदी रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा.